सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर 23 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 13 जून 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणी नागपूर केंद्र श्रोते हो, सकाळचे 5:55 झालेली आहेत. ऐका हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागाचं कमाल तापमान 41° सेल्सिअस होतं, जे सरासरीपेक्षा 1.3° जास्त होतं. किमान तापमान 28.1° सेल्सिअस होतं, जे सरासरीपेक्षा 1° जास्त नोंदलं गेलं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच कमाल तापमान 43° सेल्सिअस आणि किमान तापमान 25° सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12160 जबलपूर अमरावती ही सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 आपल्या नियोजित वेळेच आहे. 11045 दीक्षाभूमी एक्सप्रेस 6:45 येत आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 येत आहे. 03255 चेरलापल्ली पटना एक्सप्रेस स्पेशल 7:20 नियोजित वेळेच. 07075 हैदराबाद गोरखपूर ही गाडी 6:25 असते, 1 तास 1 मिनिट उशिरा धावते आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 ही गाडी 32 मिनिट उशिरा आहे. 12289 सीएसएमटी नागपूर दुरंतो 8:25 आपल्या निर्धारित वेळेतच आहे. 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 12870 हावडा सीएसएमटी एक्सप्रेस 8 गाडी 33 मिनिट उशिरा आहे. 61120 आमला नागपूर मेमू 8:45 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 20494 चंडीगढ मदुरई सुपरफास्ट एक्सप्रेस 9 निर्धारित वेळेतच. 12850 बिलासपूर एक्सप्रेस 9:15 येत आहे. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 22692 बेंगलोर राजधानी 9:25 12406 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 गाडी 1 तास 6 मिनिट उशिरा आहे. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 नियोजित वेळेच आहे. 22706 तिरुपती हमसफर 8:55 गाडी 53 मिनिट उशिरा आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 16788 माता वैष्णोदेवी कटरा एक्सप्रेस 9:50 निर्धारित वेळेतच आहे. 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 12949 कविगुरू एक्सप्रेस 10:15 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम एपी एक्सप्रेस 10:25 आणि 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 या गाड्या आपल्या निर्धारित वेळेतच आहे. ही होती रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. अधिक माहितीकरता दूरभाष क्रमांक आहे 139.

0: यामागुची ने भारत की तन्वी शर्मा को हराकर सेमीफाइनल में प्रवेश किया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे 6:05 आणि 12 सेकंद झालेली आहेत। श्रोते व सादर आहे भक्तिगीतांचा कार्यक्रम अर्चना। आज अर्चना या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकारामांची भक्तिरचना आम्ही ऐकवित आहोत। संगीत श्रीनिवास खळे यांचं।

श्रोतेहो, अर्चना या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली वंदना वेटणकर यांचं हे भक्तिगीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

श्रोते हो, कार्यक्रमात आता सी रामचंद्र यांच्या स्वरात अण्णा जोशी यांचं भक्तिगीत, संगीत नीळकंठ अभ्यंकर यांचं.

श्रोतेहो राणा पराडकर, माफ करा, राणा पराडकर यांनी गायलेलं हे पारंपरिक भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत विठ्ठल शिंदे यांचं होतं. श्रोतेहो आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची भक्तिरचना, संगीत वसंत प्रभू यांचं.

श्रोतेहो, अर्चना या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही ऐकवित आहोत आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं हे देशभक्तीगीत. स्वर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे आहेत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम अर्चना आम्ही इथे संपवित आहोत. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 होत आहेत. श्रोते

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण ज्योत या विषयावर रेखा बर्डे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: ज्योत संतांनी रचलेल्या अभंगात ज्योत म्हणजे ज्ञान, भक्ती आणि मोक्ष याचा मार्ग दर्शवते, तर काही अभंगांमध्ये ज्योत म्हणजे देवाच्या कृपेचे प्रतीक म्हणून वापरले आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो या ओळीद्वारे दिव्याद्वारे दिव्याला प्रज्वलित करण्याच्या क्रियेप्रमाणे भक्ताने भक्तीने देवाच्या कृपेला जागृत करावे असा संदेश देतो असे म्हटले आहे. ज्योत लावली की त्या प्रकाशामुळे मानवी जीवनात सकारात्मकता ऊर्जा प्राप्त होते ही आपली दृढ संकल्पना आहे. दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीपर ज्योती नमोस्तुते. अर्थात दिव्याचा प्रकाश हा परब्रह्म रूप आहे. दीप ज्योती जगाचे दुःख दूर करणारा परमेश्वर आहे. शुभं करोती श्लोकात दीप ज्योतीर नमोस्तुते असे म्हणून दिव्याला नमस्कार करणे आपली संस्कृती आहे. दिवा ज्योत भारतीय संस्कृतीत आशा आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं. तमसो मा ज्योतिर्गम असं सांगणारी ही आपली संस्कृती आहे. ज्योत लावण्याच्या भारतीय परंपरेमागे तत्कालीन परिस्थिती कारणीभूत असू शकेल, कारण त्या काळात वीज आली नव्हती. त्यावेळी ज्योत लावल्यामुळेच घरात उजेड पडायचा. संध्याकाळी देवासमोर दिवा लावणे म्हणजे निराशेचा अंधार दूर करून मनात आशेची अखंड ज्योत तेवत ठेवण्याची ती जणू काही एक शिकवण आहे. ती कायम आपल्या मनात राहावी आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावी म्हणून आई आजी सारखं सांगतात. ज्योत ही फक्त प्रकाश घेऊन येते असे नाही, तर क्रांती सुद्धा घडवून आणते. स्त्री शिक्षणाची ज्योत ज्योतिबा फुले यांनी लावली व सावित्रीबाईंनी. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा जाती व्यवस्थेविरुद्ध अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी समाजात समानतेची ज्योत प्रज्वलित केली व तळागाळातील सर्व नागरिकांसाठी मूलभूत हक्क सुनिश्चित करणाऱ्या भारतीय संविधानाच्या मसुद्यात महत्वाची भूमिका बजावली. स्वतःचा प्रकाश वा या बुद्धांच्या शिकवणीत आत्मनिर्भरता आणि ज्ञानप्राप्तीसाठी वैयक्तिक प्रयत्न महत्वाचे आहे. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या अभंगात ज्योत संदर्भात अभंग वाचायला बरेचसे मिळतात, जसे की ब्रह्म ज्योतीचिये प्रकाशे करुणी देखे त्रिभुवनी एक वस्तू ज्ञान देव म्हणे जितीची जे ज्योत ब्रह्मरंदी वस्ती परमात्म्याची. अर्थात ब्रह्म ज्योतीच्या प्रकाशाने त्रिभुवनात एकच वस्तू दिसते आणि ज्योतीची ज्योती म्हणजे ब्रह्मरंदात परमात्म्याची वस्ती आहे. इतके अनमोल वचन आपल्याला या अभंगात अनुभवायला मिळतात. अग्नीचं रूप अर्थात ज्योत या ज्योतीने मानवाच्या आयुष्यात प्रवेश केला आणि उत्क्रांती करत करत दीप ज्योतीकडे पोहोचलो. अग्नीनं निव्वळ प्रकाशच नाही दिला, तर माणसाला अन्न शिजविण्याचा उपाय दिला, संरक्षण दिलं, उत्पादनाला नवनवी दिशा दिली, थंडीत ऊब दिली. उघड्यावर अग्नी पेटवता येण्यामुळे माणूस सहजीवन शिकला, त्यातून मानवी समाज स्थापन झाला. अग्नी प्रज्वलित आहे म्हणजे सगळं क्षेम कुशल प्रगतीपथावर आहे याची खात्री माणसामध्ये निर्माण झाली. माणसाने मग आपण आनंदी समाधानी क्षेमकुशल आहोत भरभराट आहे हे व्यक्त करण्यासाठी नेहमीच दीप प्रज्वलनाचा आधार घेतला. पुढे माणसाने संस्कृती युगात प्रवेश केला तो अग्नीला सोबत घेऊनच. मग तो विवाहातला यज्ञरूपी होम असेल, कुणाच्या यशाचं कौतुक करणारं औक्षवण असेल किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप प्रज्वलन असेल असे या ज्योतीला नक्कीच असेच वाटत असेल. एकच ठावे काम मला प्रकाश द्यावा सकलाला कसलेही मज रूप मिळो देह जळो आणि जगव जळो.
0: श्रोते हो आताच आपण ज्योत या विषयावर रेखा बर्डे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
2: पडत

श्रोते हो, आताच आपण चिंतन हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. 6:35 झालेली आहेत. श्रोते हो, आता जाणून घ्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोतेहो, काही क्षणातच अर्थात 6:40 कार्यक्रम आहे कृषीवाणी. आजच्या या कार्यक्रमात लिंबूवर्गीय बागेमध्ये जून महिन्यात करायची कामे याविषयी दिलेल्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकणार आहात. कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:00 करण्यात येईल. यानंतर 6:45 मुंबई केंद्रावरून आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम साक्षेपित होतील. श्रोतेवाच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात गर्भाशय बाहेर पडणे याविषयी डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात. आणि त्यानंतर परिसर कार्यक्रमांतर्गत प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी हवामान बदलाचे परिणाम याविषयी दिलेली माहिती आपण ऐकू शकता. या दोन्ही कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण 2:05 आणि 2:10 करण्यात येईल. आज सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून संक्षेपित होईल. त्यानंतर 7:40 सुगम संगीत हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आपण ऐकणार आहात. आज या कार्यक्रमात स्नेहल मोहन यांनी गायलेले मराठी भावगीतांचा आस्वाद आपण घेऊ शकता. सकाळी 9:00 सूचनापत्र, 9:30 स्वरांजली हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात डॉक्टर प्रतिमा जगताप यांनी रचलेलं गाव विठ्ठलाची गाणी हे गीत आपण ऐकणार आहात. 9:40 वृंदगान पाठ, या अंतर्गत हदुथी हवू हरुथी हवू हे बी आर गीता यांचं कन्नड भाषेतील पाठ आपण या कार्यक्रमात ऐकू शकता. सकाळी 10:00 हॅलो डॉक्टर हा ध्वनिमुद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. आजच्या या कार्यक्रमात ब्रेन ट्यूमर याविषयी डॉक्टर पराग आराध्य यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. 10:35 कार्यक्रम आहे दृष्टिक्षेप. या कार्यक्रमात मोदी सरकारची 12 वर्षे आणि सायबर सिक्युरिटी या विषयावर चैतन्य घाटे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येईल.

श्रोते व 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून साक्षेपित करण्यात येईल. या अंतर्गत प्रथम आपण महिलांकरता असलेला कार्यक्रम वनिता मंडळ ऐकणार आहात. त्यानंतर दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 आणि रात्री 8:30 भावधारा हा कार्यक्रम असणार आहे. 1:55 ऐसी अक्षरे रसिके, दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 5:02 नादब्रह्म हा कार्यक्रम, संध्याकाळी 5:15 पीपल्स पद्मा ऑन आकाशवाणी, 5:30 युवा श्रोत्यांचा कार्यक्रम युववाणी, 6:30 विविधा हा हिंदी कार्यक्रम असणार आहे, 7:15 वृत्तविशेष, 7:30 नागपूर केंद्रावरून माझं घर माझं बाबर हा कार्यक्रम प्रसारित होईल. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कीड व्यवस्थापनामध्ये वनस्पतीजन्य कीडनाशकांचा वापर याविषयी डॉक्टर पी एस उंबरकर यांची मुलाखत, आणि त्यानंतर याच कार्यक्रमात शेताच्या बांधावर या मालेत प्रगत शेतकरी नरेंद्र येणे जिल्हा नागपूर यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. रात्री 8:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 दिल्ली केंद्रावरील राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती मुंबई केंद्रावरून संक्षेपित होईल, आणि रात्री 10:00 दिल्ली केंद्रावरून संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम संक्षेपित करण्यात येईल. आज या कार्यक्रमात यू एस प्रसाद यांचं कर्नाटक सॅक्सोफोन वादन आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 512

0: 11.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. श्रोतेव, आज या कार्यक्रमात लिंबू वर्गीय बागेमध्ये जून महिन्यात करायची कामे याविषयी माहितीचा पहिला भाग आपण ऐकणार आहात.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या विदर्भातील हवामान हे विशिष्ट हवामानामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तापमानामुळे विश्रांती घेत असतात. या काळामध्ये नवीन पोषक हवामान नसल्यामुळे झाडांची वाढ नीट होत नाही. नवीन वाढीसाठी लागणारी साखर जी असते ती या काळात शिल्लक राहून फांद्यामध्ये त्याचा संचय होतो आणि हवामान अनुकूल झाल्यानंतर जून जुलैमध्ये झाडांना फुलं येतात. संत्र्याच्या बाबतीत लक्षात घ्या की योग्य ताण बसून CN हा रेशो जो आहे तो योग्य प्रमाणात येऊन फुले आणि फळ येण्याचा कालावधी हा जून आणि जुलै आहे. आणि म्हणूनच संत्रावर्गीय पिकास लागवडीपासूनचा कालावधी हा खरंतर जून महिन्यापासून सुरू होतो. शेतकरीबंधूंनो, या लिंबूवर्गीय पिकामध्ये जून महिन्यात आपल्याला कोणती कामं करायची आहेत ती आता आपण बघूया. नवीन संत्र्याच्या लागवडीकरता जमिनीची खोली ही कमीत कमी 1 फुटापर्यंत असायला हवी. जिथं ही खोली नसेल तर योग्य खत व्यवस्थापन तसंच मशागतीचा आपण जर योग्य वापर केला आणि सोबतच गळाची माती याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करून जर आपण लागवड केली तर अशावेळी देखील संत्रावर्गीय फळझाडांपासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. संत्रावर्गीय पिकाकरता निवडलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. 60% कमी चिकणमाती असणारी आणि 8.3 कमी सामू असणारी, 12% कमी चुनखडीचं प्रमाण असणारी आणि महत्वाचं म्हणजे 2 मीटरपेक्षा भूगर्भातील जलपातळी अधिक असलेल्या जमिनीची निवड करणं हे केव्हाही योग्य ठरतं. संत्रा मोसंबीच्या नवीन लागवडीकरता मे महिन्यात आपण गड्डे खोदून घेतले असतील, ते आता आपण भरून घ्यावेत. खड्डे भरताना मात्र गाळाची माती 2 भाग, रेती 1 भाग आणि कुजलेलं शेणखत 1 भाग हे आपण एकात मिसळून मिश्रण तयार करून घ्यावं आणि मगच खड्डे भरावेत. मृगभारासाठी बगीचा ताणावर सोडला असताना ताण पूर्ण होण्यापूर्वीच जर पाऊस आला तर 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम सायकोसील हे प्रतिरोधक द्रव्य मिसळून आपण झाडावर फवारणी करावी. दुसरी फवारणी ही 15 दिवसाच्या अंतरानं पुन्हा करावी. पावसाळा मात्र सुरू झाल्यानंतर आंबिया बाराची फळं ही सतत आठवडाभर पाऊस पडत असल्यास वाढत नाही. फळांची वाढ होण्याकरता अशावेळी आपल्याला मात्र उघाड मिळताच 1.5 किलो पोटॅशियम नायट्रेट आणि 2,4-D 1.5 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी केली तर या फळांची वाढ ही चांगली होत असते. मृगभार येण्यासाठी मृगाचा पाऊस हा वेळेवर जर आला नाही किंवा अपुरा आला तर मात्र आपण शेतामध्ये त्वरित उलित करावं. परंतु आता यावर्षी असा अंदाज आहे की आपल्या परिसरात मुबलक आणि वेळेवर मान्सून येणार आहे. ठिबक सिंचन संच असल्यास आपण त्वरित पाणी सुरू करावं आणि ताणावर असलेल्या झाडाला पाणी द्यावं. झाडाच्या बुंद्याजवळ मात्र पावसाळ्यात पाणी साचू नये या दृष्टिकोनातून आळे आणि दांड सपाट करून घ्यावेत. संत्राबागेतील पावसाळ्यातील जास्तीचं पाणी आपण शेताबाहेर काढून घेण्याची व्यवस्था करावी. उताराच्या आडव्या दिशेनं आणि प्रत्येक 2 ओळीनंतर 30 सेंटीमीटर खोल, 30 सेंटीमीटर खालची रुंदी आणि 45 सेंटीमीटर वरची रुंदी असलेले चर जमिनीत आपण खोदून घ्यावेत. यामुळे शेतातील पाण्याचा निचरा हा त्वरित होईल. पावसाळा सुरू होताच शेतकऱ्यांच्या बागेमध्ये पॉलिथीन शीट आहे अशी शीट आपण लगेच काढून घ्यावी आणि ठिबक सिंचनाचा लॅटरल्स आपण गुंडाळून व्यवस्थित नीट जपून ठेवाव्यात. तर अशा पद्धतीनं प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल यांनी कळवल्याप्रमाणे आपण संत्रा वर्गीय फळझाडांची काळजी घेऊया.
0: श्रोतेव, आताच आपण लिंबू वर्गीय बागेमध्ये जून महिन्यात करायची कामे याविषयी माहितीचा पहिला भाग जाणून घेतला कृषीवाणी या कार्यक्रमात. याबरोबरच शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी इथे संपला. निवेदक होते सचिन लाडोळे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेव, काही क्षणातच अर्थात सहावजून

0: 40 मिनिटांनी मुंबई केंद्रावरून आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 मिनिटांनी परिसर हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि त्यापुढे 6:55 मिनिटांनी दिल्ली केंद्रावरून संस्कृत बातम्या.
1: नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषतः उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो 3 पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सर सुद्धा होऊ शकतो. याचे कारण काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त

0: व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा? तर पहिली गोष्ट, प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढली. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रेय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोट तिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे.

0: पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाचा परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्यात या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: एतादृशानि प्राणघातक आक्रमणानि न्यायोचितानि न सन्ति इति. ओमान तटस्य तटे पलाव ध्वजयुक्तस्य एम टी सेटेबेलो जलयानस्य उपरि अमेरिका देशस्य आक्रमणे भारतीय दलस्य त्रयः सदस्याः मृताः येन नवदिल्ल्यात् तीक्ष्ण प्रतिक्रिया प्रदत्ता. रक्षामन्त्री राजनाथ सिंहः दृढतया उक्तवान् यत् ऑपरेशन सिन्दूर अभियानस्य समये स्वदेशीय प्रक्षेपास्त्राणाम् असाधारणं प्रदर्शनं भारतस्य रक्षाशोधस्य विकास पर्यावरण व्यवस्थायाः वर्धमान शक्तेः परमाणम् अस्ति. रक्षा अनुसंधान विकास संघटनस्य रक्षा अनुसंधान विकास प्रयोगशालायाम् उन्नतास्त्र प्रणाली परिसरस्य उद्घाटनावधौ रक्षामन्त्रिणा उक्तं यत् शक्त्यै शान्तेः आवश्यकता अस्ति तथा च तस्याः शक्तेः सर्वाधिकः विश्वसनीयाधारः आत्मनिर्भरता एव अस्ति. दिल्ली एनसीआर क्षेत्रे गतरात्रौ निरन्तरं द्वितीयरात्रौ प्रचण्डवृष्टिः अभवत्. वृष्ट्या सह मेघगर्जनं तीव्रवायुः विद्युद्योतनं चाभवत्. भारत ऋतु विज्ञान विभागेन दिल्ल्याः तथा समीपस्थानां क्षेत्राणां कृते रेड अलर्ट इति रक्तवर्णीया सञ्चेतना प्रसारिता अस्ति. आईएमडी इत्यनेन सावधानं कृतं यत् आर्द्रकालः अनुवर्तयितुं शक्यते. अग्रिमेषु कतिपयेषु दिनेषु मेघवृष्टिः निरन्तरं भवितुमर्हति. क्रिकेट क्रीडायाम् अद्य हिमाचल प्रदेशस्य धर्मशालायां तिसृणाम् ओडीआई क्रीडायां श्रृंखलायाः प्रथमायां क्रीडायां भारतम् अफगानिस्तान दलं सम्मुखीकरिष्यति. क्रीडा सार्धैकवादने आरभ्यते इति वार्ताः.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचा हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत.
2: आकाशवाणी
3: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी.
2: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी आकाशवाणी.
3: 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी.
2: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी आकाशवाणी.
3: विश्वासार्ह बातम्या असो, न्यूज ऑन एअर ऍप असो, अद्ययावत वेब ओटीटी पर्यंत आपली आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करते.
2: त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा.
3: 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
4: तुमच्या सारख्या श्रोत्यांमुळे आहे खास.
5: हाय प्रतीक्षा.
6: हाय.
5: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होत आहे ना.
6: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
5: काय सांगतेस?
6: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
5: क्या बात है.
6: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 टीव्ही चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
5: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब ओटीटी प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
6: बिलकुल.
7: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती भारत का बदलता आज.
2: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
8: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
2: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712254821.

आकाशवाणी नागपूर केंद्र श्रोतेहो, ठीक 7:10 मुंबई केंद्रावरून पुणे केंद्रावरील प्रादेशिक मराठी बातम्या आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत. बातम्यांसाठी कृपया प्रतीक्षा करा.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.
1: तेजोमयनाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: श्रोतेहो, 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार।

0: राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरा मोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
0: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणीपुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटन विषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लिंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहनकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.

0: अगं अक्के, काय सांगत होतीस ग तू?
1: आता ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
0: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
1: पाणी उकळून शांत प्याव.
0: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
1: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
0: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
1: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना.
0: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
3: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
4: पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
3: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही
5: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 7:22 झालेली आहेत. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचंय ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
6: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
7: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, 7:25 झालेली आहेत.
8: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजित.

0: जगात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्त्व पाहतो आपण, ही तत्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती तशी तत्त्व आहे ती. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगलेही परिणाम पाहिले, परंतु कालांतरानं ते दुष्परिणामही जाणवू लागले हळूहळू. म्हणजे असं नाहीये की त्याचं कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाहीये. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का ह्यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्त्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपलं असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे, आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्यावेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, हा उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा? सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले.

0: लय मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावर संख्येवर. आप शेतकऱ्याकडे जनावर संख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाही आहे हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाही आहे, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे तर काय. तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशा प्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, अपराध शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, आणि ते आता घेतली जात आहे. ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदला संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर मग बोललो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे गर्भग्रहण जे आहे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे आणि गर्भ उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला गर्भ जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला गर्भ उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी एक कारण मग आपण चर्चा केलेली आहे ते म्हणजे अति मशागत हलवहलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढसळल्या कारण, सेंद्रिय गर्भ कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवामान बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो, आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणू आपण, आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणू आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत, आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं, तर ही महत्वाची आहेत, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
0: हो, आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो होतो अगोदर रासायनाकडे. खतं आपण आणली म्हणजे क्वेश्चन करण्याकरता, आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघांना जर पर्याय काय आहे का ह्याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे आदर्शपर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळं जे पर्याय आहेत. ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं, हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो, आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला, आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे, आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून गोळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवी त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचा मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळेला वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
1: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतायत, आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी. यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल

0: आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची.
1: ते अगदी म्हणजे हेच आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे, त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एकतर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे, म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण, ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही, तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला, आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हा एक कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पीक असो किंवा कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
0: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
1: मातीमलरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 kHz वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यावेळेस सकाळचे 7:40 आणि 15 सेकंद झालेली आहेत. श्रोतेहो, सादर आहे सुगम संगीत. श्रोतेहो, आजच्या सुगम संगीताच्या या कार्यक्रमात आपण स्नेहल मोहन यांनी गायलेली मराठी भावगीतं ऐकणार आहात.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आपण ऐकत आहात कार्यक्रम सुगम संगीत. आणि आजच्या या कार्यक्रमात स्नेहल मोहन यांनी गायलेली मराठी भावगीतं आपण ऐकत आहात. ऐकूया कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहल मोहन यांच्या स्वरातलं हे आणखीन एक भावगीत.

आकाशवाणी नागपूर केंद्र श्रोते हो, काही क्षणात आज दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. फ्रान्स आणि स्लोवाकिया देश

त्यांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते नीस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्च भूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3.25 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ TV सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेल्या सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद

0: मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल एक वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली NCR भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झालेली आहेत. सादर आहे मराठी चित्रपट संगीत. श्रोते, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात आहेर या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात आता विश्वनाथ मोरे यांच्या संगीत निर्देशनात हळदी कुंकू या चित्रपटाचे गीत आता आम्ही ऐकवित आहोत. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर, आणि हे गीत लिहिलेलं जगदीश खेबुडकर यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची रचना. चित्रपट आहे गुरुकिल्ली, गायिका आशा भोसले आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

श्रोते हो कार्यक्रमात गदी माडगुळकर यांची आणखीन एक रचना ऐकवीत आहोत. चित्रपट आहे गाठ पडली ठकाठका. गायिका आहेत लता मंगेशकर आणि

श्रोते हो, अशोक पत्की यांच्या संगीत निर्देशनात आपण आत्ताच ऐकलं वैशाली सामंत यांच्या स्वरात सखी या चित्रपटाचं गीत. गीतकार होते सुधीर मोघे. आणि श्रोते होता, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत आम्ही इथे संपवित आहोत.

12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी एकाच वेळी सहभागी होणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रयत्न. भारत सरकारचे आयुष्य मंत्रालय ऑनलाईन योग सत्रात एकाच वेळी सहभागी होणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रयत्नाचे आयोजन करीत आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेखाली 14 जून 2026 रोजी सकाळी 6:15 ते 7:35 भारतीय प्रमाण वेळेनुसार यावेळेस होणार आहे. गिनीज वर्ल्ड

0: रेकॉर्डच्या प्रयत्नात कसे सामील व्हावे, जागतिक विक्रमामध्ये तुमच्या वैयक्तिक सहभागाची नोंद व्हावी यासाठी या पद्धतीद्वारे नोंदणी करावी. मिस्ड कॉलद्वारे 1800-315-7008 या टॉल फ्री नंबरवर मिस कॉल द्या. तुम्हाला सेशनची लिंक थेट व्हॉट्सअपवर मिळेल. ऑनलाईन नोंदणी हॅबिल्ड नोंदणी पृष्ठाद्वारे नोंदणी करा. महत्वाचे नियम यासाठी काय आहेत? प्रत्येक सहभागीने आपापल्या स्वतंत्र डिव्हाइसवरून वैयक्तिकरित्या लॉग इन करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रणाली प्रत्येक वैयक्तिक योगदानाची अधिकृतपणे नोंदीमध्ये नोंद करू शकेल. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4 या सिरियल क्रमांकाप्रमाणे. योग संगम पोर्टल म्हणजे काय? योग संगम पोर्टल हे आयुष्य मंत्रालयाने सामूहिक योग कार्यक्रम आणि उपक्रमांना सुव्यवस्थित करण्यासाठी आणि त्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरू केलेले एक केंद्रीकृत डिजिटल व्यासपीठ आहे. यामध्ये कोण नोंदणी करू शकते? हे पोर्टल संस्था, शैक्षणिक संस्था, सरकारी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, रहिवासी कल्याण संघटना आणि वैयक्तिक योग साधकांना त्यांच्या कार्यक्रमांच्या प्रस्तावाची नोंदणी करण्याची सुविधा देते. कार्यक्रमाची तारीख नोंदणीकृत गट 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी स्थानिक स्तरावर आधारस्तंभ म्हणून काम करत असून कॉमन योगा प्रोटोकॉल याची समकालिक प्रात्यक्षिके आयोजित करतील. योग संगम पोर्टलवरही नोंदणी करून आयोजक जागतिक योग चळवळीतील आपले योगदान अधिकृतपणे नोंदवू शकतील आणि प्रदर्शित सुद्धा करू शकतील. ही माहिती आयोजक आयुष्य मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे कळविण्यात आली आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी।
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम। हॅलो मनभावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून
4: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम। सकाळचे 9:05 आणि 12 सेकंद झालेली आहेत। श्रोते हो, सादर आहे मराठी चित्रपट संगीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बंधप्रेमाचे या चित्रपटाचं गीत अजय गोगावले यांच्या स्वरात। संगीत अजय अतुल यांचं आहे आणि हे गीत लिहिलेलं आहे किशोर कदम यांनी।

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकवित आहोत सुरेश वाडकर आणि ज्योत्सना हर्डीकर यांच्या स्वरातला घोळात घोळ या चित्रपटातलं गीत. गीत लिहिलेलं आहे सुधीर नांदोडे यांनी आणि संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी.

0: ताई नौकरी मिळाली.
1: अरे वाह अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
0: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
1: थांबा राजपुत्र पगारा आधीच खर्च.
0: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
1: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
0: पण ताई
1: हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
0: हो ताई पार्टी माझी बजेट तुझं.
1: अच्छा
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

श्रुते, आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात डेबू या चित्रपटातलं गीत. गीत लिहिलं होतं जगदीश खेबुडकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत मंदार जोडकर यांनी लिहिलेला स्माईल प्लीज या चित्रपटाचं गीत रोहन प्रधान यांच्या स्वरात, संगीत रोहन रोहन यांचं होतं. आणि श्रोतेहो, आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात फकीरा या चित्रपटातलं गीत. गीत ग. दि. माडगुळकर यांनी रचलेलं आहे

0: श्रोतेहो, फकीरा चित्रपटाचं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 9:30 झालेली आहेत. श्रोते, आता वेळ झाली आहे स्वरांजली या कार्यक्रमाची.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
2: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणे मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं.

विठुराया, तो पांडुरंग कनवाळू आहे, दयाळू आहे. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे, पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो, अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो, असा हा सारा प्रवास. गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताच आपण स्वरांजली हा कार्यक्रम ऐकलात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 9:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत वृंदगान पाठ. आज या कार्यक्रमात श्रोतेहो आपण कन्नड भाषेचं पाठ ऐकणार आहात.

0: तो बच्चों, अब इस पूरे गाने की धुन आपको याद होगी, है ना? अब घर पे जाके खूब प्रैक्टिस करना, तो आप सब लोगों को ये गाना बहुत अच्छी तरह से याद हो जाएगी, करेंगे ना? अच्छा बच्चों, तो नमस्कार।
1: श्रोते हो, आत्ताच आपण कन्नड भाषेतील पाठ ऐकलत, वृंदगान पाठ या कार्यक्रमांतर्गत। याबरोबरच हा कार्यक्रम आता इथे संपला। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून।
2: हॅलो मनभावन, श्रोते हो आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
3: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
2: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
4: सांग तू माझाच,
2: तुमच्या आवडीची
3: पाहिले नमी तुला,
2: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी।
3: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी।
2: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम। हॅलो मनभावन,
5: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे 10 वाजलेत। श्रोते हो, प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा ध्वनिमुद्रित प्रायोजित कार्यक्रम। आज या कार्यक्रमात ब्रेन ट्यूमर याविषयी डॉक्टर पराग आराध्ये यांची मुलाखत आपण ऐकणार आहात।
6: सादर करीत आहोत कार्यक्रम केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर हॉस्पिटल, पंचशील स्क्वेअर, नागपूर।
7: श्रोते हो नमस्कार, केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, आजचा आपला विषय आहे ब्रेन ट्यूमर, आणि यासाठी केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूरचे तज्ज्ञ डॉक्टर पराग आराध्ये, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। चला तर आपण ब्रेन ट्यूमर या आजाराविषयी डॉक्टर पराग आराध्ये यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया। डॉक्टर पराग आराध्ये, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
8: धन्यवाद।
7: सगळ्यात आधी आम्हाला म्हणजे हे विचारावं असं वाटतं की सर्वसामान्यांच्या भाषेत जर ब्रेन ट्यूमर म्हणजे नक्की काय हे जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर आपण काय सांगाल?
8: ब्रेन ट्यूमर अर्थात ब्रेनमध्ये आपल्या कोशिका किंवा सेल्स असतात ज्या आपल्या

0: बॉडीमध्येच प्रत्येक ठिकाणीच असतात.
1: हो
0: या सेल्सचं एक अनियंत्रित असे ग्रोथ व्हायला लागते, त्यांच्या सेलचं मल्टिप्लिकेशन व्हायला लागतं आणि मग त्यांचा एक गोळा बनतो किंवा एक गठांसारखी बनते आणि मग ती गठां म्हणजे ट्यूमर तो ब्रेनमध्ये जमा होतो. तर त्याला आपण स्पेस ऑक्युपाईंग लिजन म्हणजे त्या स्पेसला ऑक्युपाय करणारं लिजन किंवा ट्यूमर असं म्हणतो. आता हे जे ट्यूमर्स असतात बेसिकली आपल्या शरीरामध्ये जे नॉर्मल सेल्स होतं त्यांचं अनियंत्रित ग्रोथ झाल्यामुळे ते बनलेले आहेत आणि ते जेव्हा त्या ब्रेनमध्ये नॉर्मल स्पेसमध्ये बनतात तेव्हा त्याच्यामुळे त्याच्या स्पेस ऑक्युपाय केल्यामुळे त्याच्या प्रेशरमुळे काही ना काही सिम्पटम्स होतात तर ते आपण त्याला ब्रेन ट्यूमर असं म्हणतो. आता ब्रेन ट्यूमर जर आपण म्हटलं तर आपण ब्रेन ट्यूमर असं समजू की ब्रेन ट्यूमर हे दोन प्रकारचे असतात ब्रेनमध्ये. एक तर झाला प्रायमरी ब्रेन ट्यूमर. प्रायमरी म्हणजे काय, जो ब्रेनमध्ये ज्या सेल्स आहेत ज्या ब्रेनच्या प्रायमरी सेल्स आहेत जे न्यूरॉन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये जे कनेक्टिव्ह टिश्यू असतील जे ब्रेनला बनवतात किंवा नर्व फायबर्स असतील तर त्या सर्वांना त्यांच्या सेल्सपासूनच जे ट्यूमर बनतात ते त्याच ठिकाणी प्रायमरी बनलेत है ना. आणि काही ट्यूमर्स जे असतात ते इतरत्र पासून येतात. जसं आजकाल आपण पाहतो की कुणाला लंग कॅन्सर झाला, ब्रेस्ट कॅन्सर झाला किंवा इतरत्र कुठे कॅन्सर झाला आणि त्याचे सेल्स ब्लडच्या थ्रू ब्रेनपर्यंत पोहोचले आणि त्या तिथे जाऊन जसे आपण बी रोवतो शेतामध्ये तसे तिथे जाऊन त्याचा एक नवीन ट्यूमर बनला तर त्याला आपण मेटास्टेटिक ट्यूमर म्हणतो, तो सेकंडरी झाला.
1: अच्छा, मग डोक्यात साधी गाठ असणं आणि ब्रेन ट्यूमर असणं यात काय फरक असू शकतो?
0: बघा, डोक्यात गाठ म्हणू म्हणजे ही आपली एक कॉमन बोली भाषा झाली ज्याला आपण गाठ म्हणतो आहे. आता ती गाठ ही दोन प्रकारची राहू शकते, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की एक जो अनियंत्रित वाढतो आहे आणि खूप फास्ट वाढतो आहे, रॅपिडली वाढतो आहे आणि त्याचे वेगवेगळे सिम्पटम्स येत आहेत आणि एक आहे जे सेल्स वाढत आहेत पण हळूहळू वाढत आहेत तर त्याला टाइम मिळतो आणि त्याचे जे सिम्पटम्स असतात ते तेवढे अनियंत्रित नसतात आणि काही याच्यामध्ये पेशंटची कंडिशन ही खूप जास्त सिरियस होऊन जाईल आणि काही याच्यामध्ये तो ट्यूमर हळूहळू वाढल्यामुळे त्याचे सिम्पटम्स राहणार आणि ते हे नाही राहणार. तर आपण त्याच्या बेसिसवर त्याला दोन याच्यात डिवाइड करतो, एक असतो बिनाईन आणि एक असतो मॅलिग्नंट ट्यूमर. मॅलिग्नंट म्हणजे थोडासा डेंजरस कॅन्सरस आहे जो खूप जास्त अनियंत्रितपणे वाढतो आहे आणि आतमधल्या ब्रेनला डॅमेज करतो आहे आणि एक आहे जो स्लोली वाढतो आहे आणि तो आतमधल्या ब्रेनला खूप जास्त डॅमेज करत नाही. तर अशा प्रकारे आपण त्याला दोन याच्यामध्ये डिवाइड करू शकतो, ज्याला आपण बिनाईन आणि मॅलिग्नंट म्हणू. जे मेटास्टेटिक लिजन असतात ते मॅलिग्नंटच असतात कारण की कुठं ना कुठं तो मॅलिग्नन्सी आहे ब्रेनमध्ये आणि त्याचे सेल्स ब्रेनमध्ये येऊन त्यांनी ट्यूमर बनवला आहे ना. तर या प्रकारे आपण असं समजू शकतो की ट्यूमर्स किंवा ब्रेनमधली गठान या कोणत्याही प्रकारचं स्पेस ऑक्युपाईंग लिजन असेल तर तो एक प्रकारे आतमधल्या स्पेसला ऑक्युपाय करतो आणि ते त्याचे सिम्पटम करतो. तर गाठ म्हणा, आता गाठ कधी कधी इन्फेक्शनची पण राहू शकते कारण की आपल्याकडे भारतामध्ये टीबी फार कॉमन आहे तर पुष्कळदा कधी कधी टीबीचे इन्फेक्शन झाले किंवा इतरत्र कोणते इन्फेक्शन झाले त्याच्यामुळे पण कधी कधी गाठ बनते है ना. तर ती गाठ इन्फेक्शनची पण राहू शकते, ती ट्यूमरची पण राहू शकते. हे आपल्याला डिफरन्शिएट जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन करतो त्याचं वर्कअप करतो तेव्हा कळतं.
1: अच्छा, डॉक्टर पराग आराध्ये, आपण खूप उत्तम मार्गदर्शन करत आहात आम्हाला. मग आता हे विचारायचं आहे की लोकांच्या मनात भीती असते की ट्यूमर म्हणजे कॅन्सर का, आणि मग सगळेच ब्रेन ट्यूमर कॅन्सरचे असतात का, आणि काय प्रकार असतात या ट्यूमर्सचे?
0: ट्यूमर हे डेफिनेटली म्हणजे कॅन्सरसही असतात ब्रेनमधले ट्यूमर्स आणि जे खूप रॅपिडली वाढतात आणि खूप जास्त त्याच्यामुळे सिम्पटम्स येतात. काही काही बिनाईन पण असतात जे वर्षोनी गिनती तसेच राहतात आणि पुष्कळदा काही काही ट्यूमर्स असे बिनाईन असतात की त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स असतात ते त्याला ऑब्झर्वेशन सांगतात कारण की पेशंटला सिम्पटम नाही आहे तर मग बंद मुठ्ठी सवा लागली आपण त्याला जाऊन ओपन करणार नाही आणि जोपर्यंत त्याचे काही सिम्पटम येत नाही त्याला अननेसेस. तर अशा प्रकारचे बिनाईन ट्यूमर्स पण राहू शकतात.
1: अच्छा,
0: तर बिनाईन ट्यूमर, मॅलिग्नंट ट्यूमर आणि काही मेटास्टेटिक ट्यूमर. मेटास्टेटिक ट्यूमर असेल तर डेफिनेटली त्याला आपल्याला ट्रीटमेंट करावीच लागते, जर मॅलिग्नंट होत असेल तरी करावं लागतं. बिनाईन ट्यूमरमध्ये तुम्हाला डॉक्टर हे डिसिजन क्लिनिकल कंडिशन आणि बाकी गोष्टीवर डिसाईड करून घेतो, म्हणजे की पेशंटची कंडिशन कशी आहे, ट्यूमरचा साईज किती मोठा आहे, लोकेशन कुठे आहे, या सर्व गोष्टीच्या हिशोबाने त्याच्यामध्ये डिसिजन घेतलं जातं.
1: अच्छा, पण मग हा ट्यूमर कसा तयार होतो हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि मग अशी धारणा आहे की काही कशाच्या रेडिएशन्समुळे म्हणा किंवा काही डोक्याला मार लागला आहे जुना त्याच्यामुळे हे सगळं उद्भवू शकतं की हे सगळं ह्या गोष्टीत काही तथ्य नाही?
0: आता असं बघा की अजूनपर्यंत तरी जेवढं रिसर्च झालेले आहेत त्याच्यानुसार ब्रेन ट्यूमर होण्याचं असं काही स्पेसिफिक असं कोणतं कारण असं आतापर्यंत कुठेही मिळालेलं नाही आहे. म्हणजे आपण असं म्हणू की इट इज अ लक ऑनली की बा पेशंटला कोणाला झाला कोणाला नाही झाला है ना. म्हणजे त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की काही मी हे केलं ते केलं त्याच्यामुळे ब्रेनमध्ये

ट्यूमर झाला, म्हणजे जे आपण हे प्रायमरी ब्रेन ट्युमरचं बोलतोय, जे सेकंडरी किंवा आपण ज्याला मेटास्टेटिक म्हटलं ते डेफिनेटली कोणाला तरी लंग कॅन्सर झालाय तो स्मोकिंगमुळे असेल, किंवा कोणाला ब्रेस्ट कॅन्सर झालाय, कोणत्या तरी जेनेटिक प्रेडिस्पोजिशन असेल, किंवा इतरत्र कोणते कॅन्सर असतील, म्हणजे प्रायमरी ब्रेन ट्युमर्स आहेत त्याच्यासाठी आपण असं कोणत्याही फॅक्टर्सला काय म्हणतो आपण त्याला कमांड नाही करू शकत की याच्यामुळे होत आहे. जसं आपण आजकाल आपण ऐकतो की मोबाईलच्या रेडिएशनमुळे, बट आपण हे समजलं पाहिजे जेवढं पण रिसर्च झालं आहे आणि जेवढं पण त्याच्यामध्ये लॉजिकली आपण विचार करतो, तर जे मोबाईलचे रेडिएशन असतात दे आर नॉन आयनायझिंग. जसं एक्सरे झालं किंवा सिटी स्कॅन झालं, त्याच्यामध्ये आयनायझिंग रेडिएशन असतात ज्याच्यामध्ये पॉवर असतो ब्रेनला डॅमेज करायचा, पण मोबाईलच्या रेडिएशन आणि याच्यामध्ये तशा प्रकारचं काही नसतं.

0: पण मोबाईलच्या रेडिएशन आणि याच्यामध्ये तशा प्रकारचं काही नसतं. त्याच्यामुळे ही लिंक WHOच्या पण स्टडीज जे आहेत हे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की याला काही असं लिंकेज नाही आहे की ज्याला आपण कॉज टू रिलेशन म्हणू शकू की ज्याच्यामुळे होत आहे असं. आणि शेवटी शेवटी सरता आपण हेच म्हणू शकतो की इट इज लक ऑनली की कोणाला झाला कोणाला नाही झाला, है ना. आता त्याच्यामध्ये आपण त्याला प्रारब्ध म्हणू जे पण म्हणू पण आपल्याकडे त्याच्यासाठी असं कोणतंही कारण नाही मिळतात. हां, एक कारण आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो की काही लहान मुलांमध्ये जे ट्युमर्स होतात त्याच्यामध्ये कधी कधी जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असतात, है ना. तर इट डिपेंड्स, ते आपल्याला त्या कंडिशन्समध्ये त्या पर्टिक्युलर गोष्टींमध्ये. पण असं कोणाला इन जनरल जर तुम्ही विचाराल तर आपण त्याला नाही म्हणू शकत.
1: नक्कीच आपण हे आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं आणि नक्कीच लोकांचं मिथ यातनं दूर होऊ शकेल अशी आशा करू शकतो आपण.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: आणि आता डॉक्टर, मग एक डोकेदुखी तसं म्हटलं तर कॉमन समस्या आहे, पण मग ब्रेन ट्युमरमुळे होणारी डोकेदुखी आणि साधी डोकेदुखी यात कसा फरक आपण सांगाल?
0: खरंच आहे, डोकेदुखी जर आपण म्हटलं तर डोकं दुखणे हा एक मोस्ट ऑफ द कॉमन सिम्पटम्स आहे जो प्रेझेंट होतो, ज्या सिम्पटमनी प्रेझेंट होतो. आणि इव्हन आमच्याकडे पण जे ओपीडीमध्ये पेशंट येतात, माझं डोकं दुखतं आणि सर्वात पहिले मेरे ब्रेन में ट्युमर तो नहीं होगा हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. तर डोकं दुखणं हे ब्रेन ट्युमरमधलं डोके दुखण्याचं कॅरेक्टरिस्टिक किंवा जे कॉमन डोकं दुखतं त्याचं कॅरेक्टरिस्टिक हे वेगळं असतं. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, म्हणजे कोणाला डोकं दुखत असेल तर त्यांनी प्रॉपर एक न्यूरोलॉजिस्टला न्यूरोसर्जनला एका कोणाला एक कन्सल्ट करायला पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण त्यांची हिस्ट्री घेतो त्या डोकं दुखण्याचं जे कॅरेक्टरिस्टिक असतं त्याच्याहून आम्ही ते डिफरेंशिएट करतो की कशा प्रकारचं असेल. जसं सर्वात कॉमन डोकेदुखी जर आपण म्हटलं तर कोणती असते, मायग्रेन सारखी असते, टेन्शन टाईप हेडेक झालं जे की कॉमन आहे. तर युजली ते जे हेडेक राहील ते युजली जसं मायग्रेनच्या पेशंट्समध्ये जे कॉमन राहतं, क्रोनिक हिस्ट्री असते, भार वर्षा वर्षोगिंतींची हिस्ट्री असते, एपिसोडिक हेडेक असतं, मध्ये मध्ये होतं, मध्ये चांगले राहतात मध्ये होतात, त्याच्यानंतर कधी राईट साईड कधी लेफ्ट साईड आणि असे फ्रिक्वेंट हे होत असतात. त्याच्यासोबत असोसिएटेड काही सिम्पटम्स असतात, प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स असतात. तर ही सर्व जेव्हा आपण हिस्ट्री घेतो त्यांनी आपण एक म्हणजे हे करू शकतो की नाही बॉ हे मायग्रेन सारखं असेल, हे काही मॅलिग्नंट किंवा एखाद्या ट्युमरचं नसेल. ट्युमरचे हेडेक जे असतात ते थोडेसे वेगळे असतात, कारण की ट्युमरचे हेडेक युजली कसे होतील की ट्युमरमध्ये हेडेक काय होईल, कारण की प्रेशर वाढतं ब्रेनमध्ये, तो एक स्पेस ऑक्युपाय करतो आहे. ब्रेन हे एका स्कलच्या आतमध्ये आहे आणि स्कल कसं हार्ट सर्फेस आहे आणि त्या हार्ट सर्फेसच्या आतमध्ये त्याला स्पेस नाही आतमध्ये फुलायला. जसं कोणाच्या पायावर सूज येत आहे तर पाय आपल्याला जाड झालेला दिसतो, पोटावर सूज आली तर पोट फुगलेलं दिसतं, पण ब्रेन तर स्कलच्या आतमध्ये आहे जे फसरू शकत नाही. तर मग आता आतमध्ये एक नवीन पाहुणा आला आहे जो हळूहळू मोठा होतो आहे किंवा रॅपिडली मोठा होतो आहे, तो स्वतःसाठी जागा मागतोय, तर तो काय करेल, प्रेशर वाढवेल आणि तो काय करेल, बाकीच्या आसपासचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याला दाबायला सुरुवात करेल. आणि जेव्हा तो दाबायला सुरुवात करेल तेव्हा आतमधलं जे प्रेशर वाढतं त्याच्यामुळे डोकं दुखायला लागतं. मग हे जे डोकं दुखी असतं एकतर पुष्कळदा ते युनिलॅटरल असतं, जे पण म्हटलं मायग्रेनमध्ये राईट लेफ्ट असं नाही राहणार, ते एकाच बाजूला होत आहे. त्याच्यानंतर अर्ली मॉर्निंग टाइमला होत आहे ना, सकाळी सकाळी उठल्या होत आहे, त्याच्यासोबत उलट्या होत आहेत आणि त्याच्यानंतर स्ट्रेन केल्यामुळे जसं आपण वजन उचललं किंवा खोकला केला शिंकलो त्याच्यासोबत ते हेडेक वाढत आहे, कारण की जेव्हा आपण खोकलतो शिंकतो त्यावेळेला ब्रेनमधलं प्रेशर वाढतं आणि ऑलरेडी ब्रेनमधलं प्रेशर वाढलं आहे, त्याच्यामध्ये अजून तुम्ही प्रेशर वाढवलं खोकला करून तर त्यांनी ते हेडेक अजून वाढणार.
1: अच्छा,
0: बरोबर. तर या पद्धतीने स्ट्रेनिंग केल्यामुळे कफिंग केल्यामुळे होणारं हेडेक, सकाळी सकाळी उठल्यानंतर होणारं हेडेक किंवा जे हेडेकची हे वाढत चालली आहे, आपण काय म्हणू त्याला की इंटेन्सिटी वाढत चालली आहे, म्हणजे जसं आपण याला म्हटलं की एपिसोडिक हेडेक होतं, 2 दिवस राहिलं त्याच्यानंतर 4 दिवस चांगले गेले मग परत 2 दिवस आलं, हे मायग्रेन सारखं हेडेक झालं, नॉर्मल टेन्शन टाईप हेडेक झालं, जे अशा प्रकारे राहील. पण हे हेडेक कसं राहील, हळूहळू वाढतच आहे दिवसेंदिवस. आणि युजली असे हेडेक काय असे वर्षोनी गिनतींची हिस्ट्री नाही राहणार, अक्यूट हिस्ट्री राहील, म्हणजे महिना 2 महिने किंवा 8-10 दिवस 15 दिवस आणि ते वाढत चाललेलं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हिस्टॉरिकली आपण त्याला डॉक्टर त्याला एक्झामिन करतात तर त्याच्याने आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो की हे याच्यामध्ये रेड फ्लॅग साईन्स आहेत का की याच्यामध्ये कॉमन साईन्स आहेत. मग कॉमन साईन असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की बाबा ठीक आहे ना, की आपण याला ऑब्झर्व्ह करू की आपल्याला याला करायची काही इन्व्हेस्टिगेट करायची गरज आहे. जर तुम्हाला दिसलं की नाही बाबा याच्यामध्ये रेड फ्लॅग साईन्स येत आहेत तर मग आपण काय म्हणू की या रेड फ्लॅग साईन्स आहे म्हणजे आपल्याला इव्हॅल्युएट करण्याची गरज पडेल.
1: नक्कीच डॉक्टर पराग आराध्य, मग डोकेदुखी विषयी तर आपण सांग

0: घेतलं. मग अजून इतर कोणती लक्षणं आहेत जी ब्रेन ट्युमरचा इशारा देऊ शकतात?
1: हा, जसं मी म्हटलं की एक तर ब्रेन ट्युमरमध्ये हेडेक आहे जे की प्रेशर वाढल्यामुळे होत आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रेशर वाढल्यामुळे अजून काय होईल, जसं मी म्हटलं की तो एक पाहुणा आला जो आता त्या स्कलच्या आतमध्ये वाढतो आहे, तर तो काय करतोय, जो नॉर्मल ब्रेनचं स्ट्रक्चर आहे त्याला पुश करतो आहे, दाबतो आहे. आणि ते दाबल्यामुळे काय होईल, जे नॉर्मल ट्रॅक्स आहेत, नॉर्मल सेल्स आहेत, जे जसं आपल्या हाताच्या पायाचे कंट्रोल करणारे सेल्स आहेत, ते प्रेस कॉम्प्रेस होतील आणि त्याच्यामुळे एका साईडला विकनेस येईल. मग पेशंटला हेडेक होत आहे, हेडेकच्या सोबत एका साईडला विकनेस डेव्हलप होत आहे, कारण की एका बाजूनी तो ब्रेन कॉम्प्रेस करतोय, तर ते सेल्स त्याचे जे फायबर्स होते ते कॉम्प्रेस झाले. त्याच्यानंतर म्हणजे एका साईडला विकनेस आलं किंवा त्याच्यानंतर अशा पेशंट्सला फिट येणे, है ना, मिरगीचे दौरे आपण ज्याला म्हणतो, तर ते मिरगीचे दौरे येतात. त्याच्यानंतर पुष्कळदा त्याच्यामध्ये उलट्या होणं, है ना, आणि कधी कधी जसं काही पेशंट्समध्ये जे ट्युमर आहे त्याची ग्रोथ किती फास्ट होते त्याच्यावर पण ते डिपेंड करतं. जसं ट्युमरची ग्रोथ ही जर स्लो होते आहे तर त्याचे सिम्पटम्स स्लो येतील, त्याच्यामध्ये विकनेस पण असं स्लो डेव्हलप होईल, असं लकव्यासारखं अचानक नाही होणार. पण जर एखादा ट्युमर खूप फास्ट ग्रोईंग आहे तर त्याच्यामध्ये पेशंट रॅपिडली विकनेस डेव्हलप होईल आणि पेशंट कोमामध्ये पण जाईल. तर सीझर येणे, फिट येणे, त्याच्यानंतर एका साईडला विकनेस किंवा हेमिप्लेजिया डेव्हलप होणे म्हणजे पॅरालिसिस डेव्हलप होणे, त्याच्यानंतर अनकॉन्शियस होणे, कोमॅटोस कंडिशन होणे, हे सर्व प्रकारचे सिम्पटम्स त्याच्यामध्ये राहू शकतात.
0: नक्कीच. आणि मग असं पण आहे का की कुठला विशिष्ट वयोगट असतो का की ज्यांना ब्रेन ट्युमर होऊ शकतो, लहान मुलं म्हणा, वृद्ध म्हणा किंवा स्त्री पुरुष कॅटेगरी काय?
1: जसं मी म्हटलं की पहिलेच्या याच्यामध्ये ओल्ड एजचे पेशंट जे राहायचे त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे ट्युमर्स हे फार जास्त कॉमनली दिसायचे. त्याच्यानंतर ब्रेनमध्ये ट्युमर होणं हे ओल्ड एजमध्ये याच्यामुळे पण कॉमन होतं, कारण की ओल्ड एजमध्ये बाकीच्या मॅलिग्नन्सीज कॉमन आहेत, जसं लंग्स किंवा प्रोस्टेटचे कॅन्सर झाले, बाकीचे कॅन्सर झाले, हे सर्व कॉमन आहे. आणि ते कॅन्सर कॉमन असल्यामुळे त्याच्यामुळे होणारे ब्रेनमध्ये मेटास्टेटिक ट्युमर्स जे असतात, है ना, ते पण त्याच्यामध्ये कॉमन होतात. तर पहिलेच्या काळामध्ये पहिले आपण जे पाहिजे रिसर्च पेपर्स राहायचे त्याच्यामध्ये राहायचं की ओल्ड एजमध्ये कॉमन होतं, पण आता आजकाल आपल्याला हे यंग एजमध्ये पण फार कॉमन दिसतंय. यंग पेशंट्स त्यांच्यामध्ये पण अशा प्रकारे ट्युमर सोबत प्रेझेंट होतात. आणि मुलांमध्ये तर आपण म्हटलंच, मुलांमध्ये पुष्कळदा होणारे अशा प्रकारचे ट्युमर हे जेनेटिक प्रकारचे पण राहू शकतात.
0: आणि मग बदलती जीवनशैली किंवा काही विशिष्ट प्रकारची जीवनशैली याला कारणीभूत असू शकते?
1: डेफिनेटली. म्हणजे एक आपण जर चांगली आपली जीवनशैली ठेवली, आपलं जेवण खावण, आपलं व्यायाम आणि ह्या सर्व गोष्टींवर प्रॉपर जर लक्ष दिलं तर आपण मोस्ट ऑफ द बिमाऱ्यांपासून स्वतःला प्रिव्हेंट करू शकतो. बट अर्थात जसं आपण म्हटलं की आतापर्यंत तरी असे कोणते फॅक्टर्स आपल्याला नाही मिळालेले आहे की ज्याच्याने आपण म्हणू की याच्यामुळे ब्रेन ट्युमर, प्रायमरी ब्रेन ट्युमर विशेषतः होतील, है ना. जसं मॅलिग्नंट ज्याच्या कॅन्सर इतरत्र होणारे कॅन्सरचे वेगवेगळे हे राहू शकतात, जसं स्मोकिंग झालं, ड्रिंक अल्कोहोल झालं किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या, ते या गोष्टींना आपण प्रिव्हेंट केलं तर ते कॅन्सर होणार नाही, तर मग मेटास्टेटिक कॅन्सरचे पण चान्सेस कमी होतील. प्रायमरी ब्रेन ट्युमरसाठी आपण असं म्हणू शकत नाही, पण किती झालं तरी एक चांगली लाईफस्टाईल ज्याच्या आणि चांगला डाएट ठेवणं ह्या गोष्टी आपल्याला डेफिनेटली त्याच्यामध्ये मदत करू शकतात.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे ब्रेन ट्युमर आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत केअर हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर पराग आराध्ये.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
0: ब्रेन ट्युमरचं अचूक निदान कसं करण्यात येतं आणि कुठल्या प्रकारच्या चाचण्या करण्यात येतात मग त्यासाठी?
1: ब्रेन ट्युमरसाठी कसं असतं की जेव्हा पेशंटला अशा प्रकारचे सिम्पटम असतील, पेशंटला या पेशंटने डॉक्टरकडे म्हणजे न्यूरोसर्जन न्यूरोलॉजिस्टकडे गेलेत तर त्यांचं एक कम्प्लीट एक्झामिनेशन करतील, ज्याच्यामध्ये आपल्याला इव्हॅल्युएशन नंतर एक रेड फ्लॅग साईन्स काही दिसतील, तर त्याच्यामध्ये युजली सर्वात जी मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट असते ती असते MRI. त्याच्या व्यतिरिक्त सिटी स्कॅन पण होऊ शकतो, पण सिटी स्कॅन अशा प्रकारचे जे ट्युमर्स असतात त्याला पिकअप करायला किंवा त्याला डिफरेन्शिएट करायला पुरेसा नसतो. म्हणजे आपण असं म्हणू सिटी स्कॅन आणि MRI एक जाड चाळणी आहे आणि एक बारीक चाळणी आहे जी बारीक बारीक गोष्टी चाळू शकेल आणि ही मोठी चाळणी आहे. तर ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त ग्रॉस पाहायचं असतं, जसं हेड इंजुरी आहे किंवा आपल्याला ब्लिडिंग झालं, ट्रॉमा तर नाही झालेला आहे, तर त्याच्यामध्ये सिटी स्कॅन सफिशियंट होतो. पण ब्रेन ट्युमर सारखे इव्हॅल्युएशन जर आपल्याला वाटलं, म्हणजे जसं डॉक्टरला वाटलं की नाही बाबा याच्यामध्ये काहीतरी ब्रेन ट्युमर

0: राहू शकतं. तर त्याच्यामध्ये ते मग MRI सजेस्ट करतील. आणि MRI मध्ये कसं की ट्युमरचं लोकेशन, त्याची साईज, त्याचा एक्सटेंट है ना, त्याच्यानंतर त्याचा टायपिंग काय राहू शकतो याच्याबद्दल विशेषतः आपल्याला माहिती मिळू शकते. त्याच्यामध्ये औषधी टाकून पण MRI केला जातो, ज्याला कॉन्ट्रास्ट MRI म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त MRI मध्ये वेगवेगळे सिक्वेन्सेस असतात ज्यांनी MRI मध्ये जो ट्युमर आपल्याला दिसतो आहे तो मॅलिग्नंट आहे की बिनाईन आहे, है ना, त्याचा कोणत्या टाईपचा असेल, या सर्व गोष्टी प्रेडिक्ट केल्या जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर MRI हा या फक्त डायग्नोसिससाठी मदत करतो असं नाही, पोस्ट म्हणजे ऑपरेटिव्ह फेज मध्ये त्याला ऑपरेट करताना सुद्धा जे आपल्याला प्लॅनिंग करायचं असतं त्याच्यासाठी सुद्धा तो मदत करतो. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या पण काही टेस्ट होतात, जसं आपल्याला समजा एक मेटास्टेटिक ट्युमर दिसतोय, म्हणजे कुठेतरी हे दिसतायत, मग आपल्याला जसं MRI केला त्याच्यात वाटलं की हा मेटास्टेटिक आहे, हा इतरत्र कुठून आलाय, तर मग त्याच्यामध्ये मग बाकीचे वर्कअप पण होतात. जसं मग त्याच्यामध्ये छातीचा, पोटाचा, ह्या सर्व तपासण्या कराव्या लागतील, कारण की मॅलिग्नन्सी इतरत्र कुठेही राहू शकते जी प्रायमरी तिकडून गेलेली असेल. तर मग प्रायमरी शोधण्यासाठी मग आपल्याला ते सर्व तपासण्या त्याच्यामध्ये कराव्या लागतात. कधी कधी आपण असं होतं की आपल्याला ब्रेनमध्ये दिसतंय की इतरत्र कुठून तरी तो ट्युमर आलेला आहे, पण आपल्याला बाकीच्या ठिकाणी आपण शोधतो तर तो दिसत नाही, है ना, त्याला आपण असं म्हणू की तो ऑकल्ट आहे, तो आपल्याला दिसत नाही, लपलेला आहे कॅन्सर इतरत्र कुठे. मग अशा केसेसमध्ये आपल्याला पेट स्कॅन असतो, है ना, तो पेट स्कॅन करून बघतात की जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की इतरत्र कुठे तो लपलेला कॅन्सर आहे तो दिसतोय का. म्हणजे मग कारण की मग त्याच्यानुसार, कारण की कॅन्सरमध्ये कॅन्सरचे जे डॉक्टर असतात ते पर्टिक्युलर कोणत्या टाईपचा कॅन्सर आहे, त्याचे स्टेज काय आहे, याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट निर्धारित करत असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला ब्रेनमध्ये दिसला आहे की कॅन्सर आहे आणि तो मेटास्टेटिक सारखा आहे, तर मग आपल्याला त्याचा वर्कअप अजून समोर करावा लागतो. म्हणजे कसं असतं, पेशंट आपल्याकडे येतो फक्त हेडेकमुळे, है ना, आणि मग हेडेकनी आल्यानंतर मग आपण पहिले त्याचा सिटी स्कॅन MRI केला. MRI केल्यानंतर जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये दिसलं की याच्यामध्ये काहीतरी ट्युमर आहे, तर मग आपल्याला त्याच्या अनुषंगाने वेगळ्या चाचण्या अजून कराव्या लागतात.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
2: आणि डॉक्टर परागाराध्य, मग ब्रेन ट्युमरच्या बाबतीत वेळेवर निदान जर का झालं तर काय लाभ होऊ शकतात रुग्णांना, हे जाणून घ्यायचं आहे.
0: बघा, बेसिकली कसं आहे की जसं ब्रेन ट्युमर हा जर आपल्याला दिसतो आहे, ब्रेनमध्ये एखादा ट्युमर दिसतो आहे, तर त्याचा मेन इलाज काय असेल, तर पुष्कळदा प्रायमरी ट्युमर्समध्ये आपल्याला त्याची सर्जरी करावी लागते. आता सर्जरी करत असताना मेन कन्सर्न काय असतात की ट्युमर जो आहे तो ब्रेनच्या आतमध्ये, आणि ब्रेनमधले प्रत्येक स्ट्रक्चर हे खूप डेलिकेट असतात आणि प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या सेंटर्स असतात जे वेगवेगळ्या गोष्टींना कंट्रोल करतात. जसं आपण मॅक्झिमम राईट हँडेड पर्सन आहे, आपला लेफ्ट ब्रेन हा प्रॉमिनंट असतो, पण लेफ्ट साईडच्या ब्रेनमध्ये जसं हाताला कंट्रोल करणारे सेल आहे तसं लँग्वेजला कंट्रोल करणारे पण आहेत एरिया आहेत, त्याच्यानंतर व्हिजनला कंट्रोल करणारे पण एरिया आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं की जर हा जो ट्युमर आहे हा कोणत्या एरियामध्ये आहे, मग त्याचं लोकेशन किती मोठं आहे, आणि तो आपण जेव्हा ऑपरेट करू तर त्यावेळेला त्याच्यामुळे आपल्या जे व्हायटल एरिया आहेत त्याला काही धक्का पोहोचणार तर नाही, या सर्व गोष्टी आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. तर त्या अनुषंगाने आपल्याला हे बघावं लागतं की पेशंटचं कंडिशन कशी स्टेबल राहील, म्हणजे पेशंटचा ट्युमर पण आपण काढू शकू आणि त्याचं जे ऍक्टिव्हिटी आहे ती पण मेंटेन राहील, त्याला कोणताही म्हणजे आफ्टर इफेक्ट जो राहील तो मिनिमम करता येईल.
2: नक्कीच. आणि मग एकदा जर का निदान झाल्यावर उपचार पद्धती कशी असते?
0: निदान झाल्यानंतर सर्वात पहिले तर म्हणजे ट्युमरचं निदान झालं की तो प्रायमरी आहे सेकंडरी आहे, जसं पुष्कळ जसे सेकंडरी जे मेटास्टेटिक ट्युमर्स असतात त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम तर रेडिएशन किंवा हे दिलं जातं, रेडिएशन म्हणा किंवा रेडिएशन करून त्याला सुकवलं जातं. बाकी प्रायमरी ट्युमर असतं त्याची ट्रीटमेंट ऑन्कोलॉजिस्ट डिसाईड करत असतात. जर प्रायमरी ट्युमर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्जिकल ऑप्शन हे घ्यावे लागतात. तर त्याच्यामध्ये सर्जरीमध्ये आपण असं म्हणू की त्याच्या लोकेशननुसार पण जसं आपण म्हटलं डिसाईड राहतं. जसं पुष्कळदा जे ट्युमर्स असतात तो जो समोरच्या भागात असेल ज्याला आपण फ्रंटल एरिया म्हणतो, तर पुष्कळदा ते ट्युमर खूप दिवस सिम्पटम करत नाहीत आणि ते खूप मोठे होऊन जातात, है ना, खूप मोठे होऊन जातात आणि त्यांचे जे सिम्पटम्स असतात ते पुष्कळदा फक्त बिहेवियर असतात, म्हणजे फक्त अल्टर्ड बिहेवियर करतो आहे, चिडचिड करतो आहे, किंवा एखादा नॉर्मल दिसणारा माणूस एकदम डिप्रेस सारखा वागतो आहे ना, बिहेवियरमध्ये चेंजेस आले आहेत.

0: आणि ते हळूहळू वाढत चालले आहेत. तर असे ट्युमर जे जेव्हा समोरच्या एरियामध्ये असतात, फ्रंटल एरियामध्ये असतात, तेव्हा ते सर्जरीला पण चांगले रिस्पॉन्ड करतात. म्हणजे त्याला आपण एक चांगल्या प्रकारे त्यांचं रिसेक्शन करू शकतो आणि पेशंट त्याच्यानंतर लॉंग टर्मपर्यंत त्यांचं इम्प्रुव्हमेंट हे चांगलं दिसतं. जर तेच ट्युमर जर ब्रेनच्या मागच्या भागातही असतील तर त्याचे सिमटम थोडेसे लवकर पकडतात, कारण की मागचा भाग जो असतो ज्याला आपण हाइंड ब्रेन म्हणतो किंवा छोटा मेंदूचा एरिया जो म्हणतो, तर त्या एरियामध्ये जर ट्युमर असतील तर तो एक थोडासा कॉम्पॅक्ट एरिया असतो आणि तिथे थोडं जरी प्रेशर वाढलं तर लगेच सिमटम येतात. पण ते ट्युमर पण पुष्कळदा रिसेक्शनला चांगले असतात. पण जे सेंटरमध्ये ट्युमर्स असतात, जसं ज्याला आपण ब्रेनस्टेम एरिया म्हणतो किंवा सेंटरचा एरिया आहे, तर त्याच्यामधले जर ट्युमर असतील तर ते पुष्कळदा ऑपरेशन करण्यालायक नसतात, कारण की तिथे फक्त ट्युमरच नसतो, त्या ट्युमर व्यतिरिक्त खूप साऱ्या नसा असतात ज्या की खूप कॉम्पॅक्ट एरियामधून जात असतात. तुम्ही ट्युमरला काढायला गेलेत तर तो ट्युमर पण तुम्ही ट्युमर सोबत मल्टिपल नसा डॅमेज करून जाल की तो पेशंट उभा पण राहू शकणार नाही. त्याच्यामुळे पुष्कळदा असं होतं की ट्युमरचं लोकेशन काय आहे, ट्युमरचा साईज किती आहे, ट्युमरनी आजूबाजूच्या एरियामध्ये किती स्प्रेड झालेला आहे, त्या सर्व गोष्टीवर त्यांचं प्रोग्नोसिस ठरतं. तर ह्या सर्व गोष्टी सर्जरी करताना सर्व विचारात घेऊन त्या हिशोबाने सर्जरी केल्या जाते.
1: आणि डॉक्टर पराग आराध्य, मग आता मेडिकल सायन्सनी आता खूप प्रगती केलेली आहे, मग ब्रेन ट्युमरचे जे उपचार आहेत त्याच्यात पण आधुनिक तंत्रज्ञान जे वापरत आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
0: आधुनिक तंत्रज्ञानामध्ये डेफिनेटली मायक्रोसर्जरी झालेल्या आहेत, पण मेन त्याच्यामध्ये यूज जो असतो तो नेव्हिगेशनल याचा असतो. म्हणजे जो MRI आपण करतो त्या MRIच्या माध्यमाने नेव्हिगेशन सिस्टीम यूज करून ट्युमरचा एक्झॅक्ट लोकेशन किती आहे, त्या MRIच्या फिल्मनुसार किती स्प्रेड झालेला आहे आणि ते पाहून त्याला ऑपरेट करण्यासाठी त्याचा यूज केला जाऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे रोबोटिक सर्जरी झालेल्या आहेत, बट रोबोटिक सर्जरी मेनली मॅक्झिमम जी बायोप्सी असते म्हणजे फक्त आतमध्ये जाऊन त्या ट्युमरचा एक छोटासा तुकडा काढणे, तिथपर्यंत सध्या तरी मर्यादित आहे. डेफिनेटली ज्या नवीन सिस्टीम्स आल्या आहेत, नेव्हिगेशन सिस्टीम, ज्याच्यामुळे कारण की जेव्हा सर्जन ओपन करतो आहे तेव्हा त्याला ट्युमरचा एक्सटेंड किती आहे, कुठला एरिया आहे, ते सर्व कळायसाठी ती सिस्टीम त्यांना मदत करते.
1: पण मग जो औषधोपचार असतो तो रुग्णांना बरेच कालावधीपर्यंत घ्यावा लागतो,
0: बरेच कालावधीपर्यंत घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये औषधोपचारामध्ये पुष्कळदा आपल्याला पेशंट्सला फिट न येणाऱ्या औषधी पण द्याव्या लागतात, कारण की ते पण खूप कॉमन असतं. आणि रेग्युलर फॉलोअप करायला सांगतात. रेग्युलर फॉलोअपमध्ये त्यांचा एक पिरियॉडिक इंटरव्हलमध्ये आपण त्यांचा MRI करणे, कारण की MRI जो आपण करतो आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला इनिशियल फेजमध्ये दिसत आहे, आपण इंटरव्हेन्शन करून त्यांना अजून त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवू शकतो, है ना. आणि जर आपण त्याच्यामध्ये फॉलोअपमध्ये राहणार नाही किंवा रेग्युलर त्याचं हे करणार नाही तर तो स्लोली वाढून अजून नवीन सिमटम कॉज करण्याचे चान्सेस राहू शकतात.
1: नक्कीच. न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
0: बघा, आता जसं आपण एका पेशंटला म्हणजे कोणाला ट्युमर होता किंवा काही होतं ज्याच्यानंतर आपण त्यांना ऑपरेट केलं, त्याच्यानंतर कुठे ना कुठे त्याला थोडंफार विकनेस राहू शकतं हातामध्ये, पायामध्ये, चेहऱ्यावर, आणि त्यांना चालायला फिरायला जसं ब्रेनच्या मागच्या भागामध्ये होता तर त्याच्यामुळे त्याचा बॅलन्सिंग प्रॉब्लेम राहू शकतो. तर मग अशा पेशंट्सला आपण फिजिओथेरपीमध्ये आणि त्यांच्या एक्सरसाइज, त्यांना दैनंदिन कार्य कसे करायचे याच्यासाठी त्यांचं ट्रेनिंग आणि हे केलं जातं, ज्याच्यामध्ये एक ट्रेन्ड फिजिओथेरपिस्ट आणि हे सर्व इन्वॉल्व्ह होतात, जे त्यांना हातापायामध्ये जे विकनेस आहे त्याच्या हातापायाची एक्सरसाइज करवतात, कारण की एक्सरसाइज केल्याने त्याच्यामुळे हातापायामध्ये विकनेस इम्प्रूव्ह होऊ शकतो. जर त्यांचा चालण्या फिरण्याचा बॅलन्स गेलेला असेल तर त्या बॅलन्सला इम्प्रूव्ह करायसाठी आपण बॅलन्सिंग एक्सरसाइजेस त्यांना देऊ शकतो. तर या सर्व गोष्टींमुळे पेशंटची जी डेली ऍक्टिव्हिटीज आहेत ते करण्याला त्याला आपलं इंडिपेंडन्स हे येऊ शकतं. आपला मेन फोकस हा न्यूरो रिहॅबिलिटेशनमध्ये तोच असतो की जेवढं मॅक्झिमम होऊ शकेल पेशंट हा आपल्या डेली ऍक्टिव्हिटीजसाठी इंडिपेंडंट झाला पाहिजे.
1: नक्कीच. स्वतःचा मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आणि गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करायला हवं, दैनंदिन जीवनात कुठली काळजी घ्यायला हवी, आपण काय सांगाल?
0: दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला मेन हे बघायला पाहिजे की कोणत्याही प्रकारचे जे ॲडिक्शन्स आहेत, कारण की ॲडिक्शन्स जसं स्मोकिंग झालं, तंबाखू झालं, त्याच्यानंतर ड्रिंक्स, अल्कोहोल झाले, तर या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे असं नाही आहे की या कोणाला असं माहिती नाही आहे की या स्मोकिंग किंवा याच्यामुळे कॅन्सर आणि या सर्व गोष्टी वाढतात, सर्वांनाच माहिती आहे. पण आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो किंवा ज्यांना त्याची सवय पडलेली आहे ते गोष्टी त्या गोष्टींकडे की मला काही होणार नाही हा एक सोचतो तो आपण सोडून द्यायला पाहिजे. या सर्व गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे. एक प्रॉपर हेल्दी डाएट घेणं, त्याच्यानंतर एक्सरसाइजेस करणं, योग करणं, त्याच्यानंतर मेडिटेशन करणं, या सर्व गोष्टी डेफिनेटली आपली जी बॉडीची जी इम्युनिटी लेवल आहे आणि आपल्या बॉडीची जी प्रतिकार क्षमता आहे ती इम्प्रूव्ह करेल.

0: आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे जे गंभीर आजार आहेत, म्हणजे फक्त ब्रेन ट्युमरच म्हणून म्हणताना येणार किंवा कॅन्सर म्हणूनच नाही, तर इतरतरी जे आपले जसे लकवा झाला, स्ट्रोक झाला, तर या गोष्टींपासून पण आपण त्या गोष्टींकडून प्रिव्हेंट करू शकू.
1: नक्कीच. आणि डॉक्टर पराग आराध्य, जाता जाता श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: ब्रेन ट्युमरच्या बाबतीमध्ये आणि याच्यामध्ये मी हे सांगू इच्छितो की जर मला कोणालाही जर प्रकारचे सिमटम्स असतील ज्याच्यामध्ये आपण म्हणू की डोकं दुखणं किंवा कोणते फीट सारखे दौरे येणं, तर त्यांना दुर्लक्षित करू नका. जर अशा प्रकारचे सिमटम्स असतील तर आपण जर डॉक्टरांकडे गेलो तर आपलं एक प्रॉपर एक्झामिनेशन करून आणि जर कोणती गरज वाटल्यास आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करून हे जितक्या लवकर डायग्नोस करू शकू तेवढं त्यांच्यामध्ये आपलं जे प्रोग्नोसिस असतं ते इम्प्रूव्ह होऊ शकतं. कारण की जर सर्वांना आपल्याला माहिती आहे की जर डायग्नोसिसमध्ये लेट झालं तर तो कदाचित इनक्युरेबल होईल किंवा रिकरन्स होण्याचे चान्सेस होईल आणि सिमटम्स अजून वाढतील. आणि जर अर्ली स्टेजमध्ये आपण त्या गोष्टींना पिकअप करू शकू तर त्याच्यामध्ये प्रोग्नोसिस चांगलं होऊ शकतं. कारण की आपण आता जसं म्हटलं होतं की ब्रेन ट्युमर जे प्रायमरी ब्रेन ट्युमर असतात त्याच्यामध्ये असे कोणते काही फॅक्टर्स नाही आहेत की हे केल्यामुळे होत आहे, असे आपल्याकडे कोणते फॅक्टर्स आपल्याकडे नाही आहेत, ते कोणालाही होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्वात बेस्ट प्रिव्हेंशन हेच राहील की आपण आपले कोणतेही सिमटम निग्लेक्ट न करता डॉक्टरांची हेल्प घेणे.
1: नक्कीच. डॉक्टर पराग आराध्ये, आज आपण ब्रेन ट्युमर याविषयी खूप उत्तम मार्गदर्शन केलं, त्यासाठी आम्ही आपले आभार व्यक्त करतो. आपल्या उपस्थितीसाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा विषय होता ब्रेन ट्युमर आणि आपल्याला मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर पराग आराध्ये, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट यांनी. याबरोबरच आजचा केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.
2: श्रोतो, आपण ऐकत होतात केअर हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
3: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10:30 झालेली आहेत.
4: श्रोते हो, येत्या मंगळवारी म्हणजेच 16 जून 2026 रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुजाण पालकत्व या मालिकेमध्ये आई पण नव्या पिढीचं याविषयी गौरी शास्त्री देशपांडे यांची मुलाखत आणि त्यानंतर इतिहासातील सोनेरी पान या मालिकेअंतर्गत तारा राणी यांच्याविषयी माहिती मिळेल शुभदा फडणवीस यांच्याकडून. वेळ आहे दुपारी ठीक 12 ते 1 दरम्यान, तेव्हा ऐकायला विसरू नका येत्या मंगळवारचा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:35 झालेली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दृष्टिक्षेप. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मोदी सरकारची 12 वर्षे आणि सायबर सिक्युरिटी या विषयावर चैतन्य घाटे यांची रेवती जोशी यांनी घेतलेली मुलाखत.

0: आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नुकतीच 12 वर्ष पूर्ण झाली आहेत.
1: एका दशकापेक्षा जास्त असलेल्या या काळात भारतापुढे आलेल्या संकटांचं सोनं केलं ते डिजिटल क्रांतीने. पण आता या क्षेत्रात नवीन आव्हानं आपल्यासमोर आहेत, ती कोणती आणि त्यांना कसं स्वीकारायला हवं हे समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत या क्षेत्रातील म्हणजेच सायबर तज्ज्ञ चैतन्य घाटे सर. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप मनापासून स्वागत आहे.
2: आभार.
1: सर, पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की डिजिटल क्रांती म्हणून आपण स्वीकारले बदल सगळे, पण आपण खरंच त्याच्यासाठी तयार आहोत का?
2: बदल हा कधीच सोपा नसतो, त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात. आपण बरेचशा इम्पॉर्टंट स्टेजेस क्रॉस केलेले आहेत, पण तरी सुद्धा एक प्रगत देश म्हणून, एक सक्षम देश म्हणून आपण अजूनही ती भरारी घेतली नाही आहे. अजून बरीचशी तरतूद त्यात बाकी आहे. आपला युवा आजच्या डेटला जर बघितलं तर आपला युवा पण त्यात तयार नाही आहे पूर्णपणे. आणि ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, ही इतकी मोठी संधी आहे की यात रोजगार बघितला तर त्यासाठी पण खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक सिक्युअर्ड किंवा सेफ नेशन म्हणून, एक सक्षम, सशक्त आणि सुरक्षित भारत जर बनवायचा असेल तर त्यासाठी पण आज आपल्या पुढे खूप मोठा चॅलेंज आहे.
1: जेव्हा आपण म्हणतो की सायबर क्राईम, सायबर ऍक्ट किंवा सायबरच्या क्षेत्रात काहीतरी करायला हवं, सायबर म्हणजे नेमकं काय?
2: सायबर अर्थातच इंटरनेट किंवा नेटवर्क, आणि त्या नेटवर्क मध्ये ट्रान्झॅक्ट होणारं किंवा हालचाल होणाऱ्या त्या डेटाची पॅकेट्स किंवा त्या डेटाचे छोटे छोटे कण, आणि त्या कणाला एकजूट करून आपण सायबर ही अशी उपाधी दिलेली आहे. आता हे जे कण किंवा हे जे पॅकेट्स असतात, ह्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल पॅकेटची सेफ्टी आणि सिक्युरिटी हे त्या सायबर

0: विभागाची किंवा सायबर तज्ञाची जबाबदारी असते. आणि हे पॅकेट्स आपल्या कुरिअर किंवा अमेझॉनचे जे आपले डिलिव्हरीज येतात त्याच्याच पॅकेट सारखे आहेत, की जर का पॅकेट सील्ड असलं म्हणजे ती डिलिव्हरी व्यवस्थित झालेली आहे, जर का पॅकेट फाटकं असलं किंवा गळलेलं असलं उघडं असलं म्हणजे कुठे ना कुठे सायबर चोरी झालेली आहे किंवा त्याला टॅम्पर केल्या गेलेला आहे. हाच सायबर सिक्युरिटी किंवा सायबर एक्सपर्टचा मेजॉरिटी ऑब्जेक्टिव्ह असतो, एक रोल असतो, त्याचा उद्देश असतो. आणि त्या हिशोबाने भारताने जी तयारी केलेली आहे किंवा भारत तयारी करत आलेला आहे त्यात फायनान्स साईडला आपण खूप सक्षम किंवा खूप व्यवस्थितपणे तयारी केली आहे, पण तरीसुद्धा आपण टॉप 3 किंवा टॉप 5 इकॉनॉमीज ज्या आहेत जगातल्या त्यात आपली आयटी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आपलं हे जे संगणक तंत्रज्ञान आहे याची आपण तेवढ्या जबाबदारीने सुरक्षितता ठेवली नाही आहे. आणि यासाठी आपण खूप अजून पुढे मेहनत करायला हवी, देशाने सरकारने याच्यावर खूप जास्त नोंद घ्यायला हवी. आपल्याकडे आजच्या डेटला सर्वात मोठा चॅलेंज जो आहे तो आहे चायना. आणि चायना हा ॲज अ नेशन सर्वात डॉमिनेटिंग आणि सर्वात मोठा नेशन म्हणून उभारून आलेला आहे. त्याचं कारण असं की चायना 80% देशांमध्ये स्पाय त्यांच्या स्पाय नेटवर्क थ्रू या डेटाची चोरी करतं, ज्याला चायना आज जर गुगल करून आपण बघितलं तर एक एक टर्मिनॉलॉजी आहे सॉल्ट टायफून म्हणून.
1: बर,
0: सॉल्ट टायफून हा एक विभाग आहे चायनीज स्पाय इंटेलिजन्स एजन्सीचा, जे 80% जास्त देशांमध्ये डेटा टॅप करण्याचं काम करतात. आणि हा सगळा डेटा गोळा करून चायनात जातो आणि हा गव्हर्नमेंट फंडेड गव्हर्नमेंट एजन्सीचा प्रकल्प आहे त्यांचा. आणि ह्याच्यावर अमेरिकेने बरेचशी जबाबदारी स्वीकारून आणि हे स्वीकारून की हो आमचा डेटा चोरी होतो आहे त्यांनी त्याच्यावर तरतूद सुरू केली आहे. पण ॲज अ प्रगतीशील देश आपण याची ना जाणीव किंवा याची नोंद घेतली नाही आहे. ॲज अ नेशन, ॲज अ गव्हर्नमेंट कोणीच याची नोंद घेतली नाही आहे. आणि सिंपल एक्झाम्पल सांगू तर हिकविजन जे सीसीटीव्ही कॅमेरे आपण वापरतो हा चायनीज प्रॉडक्टच नाही आहे, हा चायनीज गव्हर्नमेंट कंपनीचा प्रॉडक्ट आहे आणि आपण सगळीकडे वापरतो आणि ह्याचा व्हिडिओ हा बाय डिफॉल्ट चायना कलेक्ट करतं. तर अशा बरेचशा तयारीने किंवा अशा बरेचशा चॅलेंजेसला आपण एक स्पेसिफिक तयारीने समोर जावं लागेल आणि याचं कम्प्लिटली कंट्रोल आपल्या हातात असायला पाहिजे, याची ती पूर्ण यंत्रणा तयार केली पाहिजे. आणि हा तर एक खूप लहान चॅलेंज आहे ज्याला आपण सायबर सिक्युरिटी किंवा सायबर अटॅक म्हणतो. सायबरचे जे पॅकेट्स मी बोललो होतो याच्यात खूप खूप सिस्टमॅटिक एक एन्क्रिप्शन असतं, खूप कॉम्प्लिकेटेड एक एन्क्रिप्शन असतं ज्याला ब्रेक करणे म्हणजे 200-300 वर्ष एका सुपर कम्प्युटरला लागतं. पण आजच्या डेटला वस्तुस्थिती अशी आहे की एक नवीन चॅलेंज उभं आलेलं आहे आपल्याजवळ, विच इज नॉट एआय. एआयच्या व्यतिरिक्त आज क्वांटम कम्प्युटिंग हे सर्वात मोठं टेक्नॉलॉजी फ्रंटियर आहे. एक एक खूप मोठी हालचाल सुरू आहे त्या विषयावर. आणि क्वांटम कम्प्युटरचं जर का क्षमता मी सांगायचं म्हटलं तर जगातले सगळे सुपर कम्प्युटर्स कॅल्क्युलेट करून टाइम्स 10×10 ही कपॅसिटी एका क्वांटम कम्प्युटरची आहे. म्हणजे जगातले सर्व सुपर कम्प्युटर्स टाइम्स 10 एक क्वांटम कम्प्युटरच्या बरोबरीचं आहे. आणि हे क्वांटम कम्प्युटर ते जे 200-300 वर्ष लागतात एका सुपर कम्प्युटरला तो एन्क्रिप्शन ब्रेक करायला, क्वांटम कम्प्युटरला 8 तास लागतात. आणि चायनाने एवढा जो डेटा गोळा केलेला आहे यातला 70-80% म्हणजे जवळपास 80% डेटा हा चायना ओपन नाही करू शकत कारण तो एन्क्रिप्टेड डेटा आहे. पण ज्या दिवशी एखाद्या कंट्रीचं क्वांटम सुप्रमसी सिद्ध होऊन जाईल, ज्या दिवशी कुठलीही कंट्री, चायनाच नव्हे तर कुठलीही कंट्री जर का क्वांटम सुप्रमसी किंवा ती क्वांटम कपॅसिटी जर बिल्ड करून घेईल तर ती कंट्री हा डेटा डिक्रिप्ट करू शकेल. या ऍक्टिव्हिटीला किंवा या प्रकल्पाला HNDL असं म्हणतात, हार्वेस्ट नाव डिक्रिप्ट लेटर. म्हणजे आता जमा करून घ्या आणि जेव्हा आपल्याकडे सुप्रीमसी येईल, क्वांटम कम्प्युटर्स येतील, तेव्हा आपण त्या सिक्रेट डेटाला डिक्रिप्ट करू. आजच्या डेटला त्यांच्याकडे 90-80% डेटा हा काहीच कामाचा नाही आहे जो त्यांनी टॅप करून कलेक्ट करून त्यांच्या देशात घेऊन गेलेले आहेत. पण ज्या दिवशी हे क्वांटम कम्प्युटर्स येतील त्या दिवसाला सायंटिस्ट लोक क्यू डे म्हणून म्हणतात. जसा डी डे असतो डूम्स डे, तसाच क्यू डे अपॉक्लिप्टिक डे असा सायबर वर्ल्ड मध्ये डिफाईन केलेला आहे सायंटिस्टने. आणि त्या क्यू डेला चायनाने ज्या दिवशी आपलं डिक्रिप्ट केलं सगळा डेटा, तर आपले न्यूक्लिअर कोड्स, आपले न्यूक्लिअर लोकेशन्स, डिफेन्स डेटा, गव्हर्नमेंट डेटा, तुमचे माझे अकाउंटचे पासवर्ड्स, ट्रान्झॅक्शन पासवर्ड्स, OTPs, हे सगळंच सगळं चायनाकडे बाय डिफॉल्ट ट्रेस होईल. चॅलेंजेस आहेत ज्याला आजच्या डेटला अमेरिका, इंडिया हे सगळे जबाबदारीने
1: वर्कआउट करतात.

0: त्याच्यावर. त्यातलंच आता इंडियन गव्हर्नमेंटने स्पेसिफिकली मोदीजी आणि जे आपले आयटी मिनिस्टर आहेत त्यांनी जानेवारी 2026 एक प्रकल्प सुरू केला ज्याचं नाव आहे नॅशनल क्वांटम मिशन म्हणून. आणि या नॅशनल क्वांटम मिशनच्या अंतर्गत आपण ती जबाबदारी स्वीकारलेली आहे की आपण आपल्या देशाला क्वांटम कपॅसिटीमध्ये सक्षम करूया, सुरक्षित करूया. आणि त्याची ती जी मोहीम सुरू आहे त्यात पण आजच्या डेटला खूप जोराने काम चालू आहे, खूप व्यवस्थित काम सुरू आहे. आणि जी थ्रेट मी बोललो आजच्या डेटला क्वांटम थ्रेट, त्याला डेफिनेटली ऍज अ कंट्री, ऍज अ नेशन, आपण भारत देश जबाबदारीने सामोरे जाईल आणि आपण नक्कीच जिंकू त्यात. ही चळवळ आजच्या डेटला सगळ्यांनी याची जाणीव असणे खूप आवश्यक आहे. आणि प्रत्येकाने आपला डेटा, आपल्या फोनचा डेटा, आपण मोबाईल ॲपमध्ये कोणाशी काय शेअर करतो आहे याची खूप काळजीपूर्वक तरतूद घेणे खूप आवश्यक आहे. आताच एक रिसेंट इंस्टाग्राम रील्सचा न्यूज आलेली आहे ज्यात त्या व्यक्तीने आपल्या घरातलं, आपल्या दागिन्यांचं सगळं डिस्प्ले दाखवला आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरात चोरी झाली आणि ते पूर्णच दागिने गायब झाले. हे तर दागिन्यांचा आणि व्हिडिओचा प्रश्न होता. याच्या व्यतिरिक्त भरपूरशा अशा गोष्टी असतात व्हॉट्सअप थ्रू फॉरवर्ड होतात ज्यात त्या इमेजेस किंवा व्हिडिओज जर आपण ओपन केले तर आपल्या फोनमध्ये काही पण डाउनलोड होऊ शकतं, मालवेअर अटॅक होऊ शकतो आपल्या फोनवर. इंटरनेट हे नुसतं एंटरटेनमेंटचं साधन नाही तर हे एक थ्रेटचं पण साधन असू शकतं. त्यामुळे जबाबदारीने आपण याचा यूज करायला पाहिजे. संगणक म्हणा, मोबाईल फोन म्हणा, काही पण आपण पूर्ण जबाबदारीने आणि काळजीपूर्वक वापरायला पाहिजे.
1: सर, जेव्हा आपण म्हणतो की काळजीपूर्वक वापरायला हवं किंवा असलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य सुजाणतेने वापर करायला हवा, तेव्हा आपण नेमकं काय एक्सपेक्ट करतो? म्हणजे आपण फोटो शेअर करायचे नाहीत का, व्हिडिओ शेअर करायचे नाहीत का, असा त्याचा अर्थ आहे?
0: आता बरेचसे ऍप जर बघितले तर ह्याच्यात ह्या सगळे, याला डेटा प्रायव्हसी म्हणतात. तर डेटा प्रायव्हसीसाठी प्रत्येक ऍपला एक खूप स्ट्रिक्ट रुल्स फॉलो करावे लागतात. ते सगळे फीचर्स त्या ऍपमध्ये अवेलेबल असतात. व्हॉट्सअपमध्ये जर का डेटा शेअर करायचा असेल, कोणाशी फोटो शेअर करायचा असेल, पण तुम्हाला जर वाटतं की हा फोटो बस त्याने एकदा बघितला आणि झालं, तर त्याची पण सोय केलेली आहे व्हॉट्सअपने, जिथे वन टाइम शेअर म्हणून एक ऑप्शन असतं फोटो शेअर करताना. त्याच्यावर जर क्लिक केलं तर तो फोटो त्यांना एकदा दिसेल आणि तो गायब होऊन जाईल त्यांच्या फोनमधनं. त्याच्या व्यतिरिक्त व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केलेले मेसेजेस ब्लरी जरी दिसतात तरी आपल्याला दिसतात की हे आपल्या कामाचे आहेत की नाही आहेत. नाही असतील कामाचे तर ते उघडायचे नाहीत. जे नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ड आहेत तेच नंबर वापरायचे, ट्रू कॉलर वापरायचं. या प्रकारे आपण आपली स्वतःची सुरक्षा करू शकतो, आपल्या स्वतःच्या डेटाची आणि फोनची सुरक्षा करू शकतो.
1: आणि असं करून आपण सपोर्ट पण करू शकतो भारत सरकारच्या प्रयत्नांना.
0: एक्झॅक्टली.
1: सर, जसं तुम्ही म्हणालात की क्यू डे साठी भारत सरकारनी, मोदी सरकारनी काही तयारी सुरू केलेली आहे, यामध्ये भारतीय युवकांना काय संधी आहेत, त्यांना कशा रोजगाराच्या संधी मिळू शकतात?
0: क्वांटम सिक्युरिटी याच्यासाठी जे इम्प्लिमेंटेशन करण्याच्या प्रोसेसेस असतात त्यासाठी लागणारे जे नॉलेज आहेत ते सगळे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. आयआयटी बॉम्बेच्या मार्फत, आयआयटी मद्रासच्या मार्फत आणि बरेचशा वेगळ्या अजून इन्स्टिट्यूशन्सच्या मार्फत हे सगळे कोर्सेस ऑनलाईन आजच्या डेटला अवेलेबल आहेत. याचे छोटे शॉर्ट कोर्सेस आहेत, डिग्री कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस पण आहेत. आणि क्वांटम हे एक खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे, एक खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे ज्याला पुढे जाऊन एआय कधीच बीट नाही करणार. आजच्या डेटला जे एआयमध्ये होत आहे की जॉब जात आहेत लोकांचे, क्वांटम आणि सायबर सिक्युरिटीला एआय कधीच हावी नाही होणार. त्यामुळे हे डोमेन ज्याला झेपत असेल किंवा ज्याची कपॅसिटी असेल त्याने जर का चूज केलं तर त्याची लॉंग टर्म सस्टेनेबिलिटीची तयारी आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी असते. सस्टेनेबिलिटी म्हणजे काय तर आपण कुठलंही करिअर जेव्हा चूज करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की ह्याचा लाईफ स्पॅन किती, या एका टेक्नॉलॉजी, या एका टेक्निकचं किती वर्षपर्यंत व्हॅलिडिटी राहणार, रेलिव्हन्स राहणार, त्या हिशोबाने आपण चूज करायला पाहिजे ती. आणि क्वांटम नक्कीच आजच्या डेटला पुढचे 30 अजून एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी राहणार आहे. याच्यात भरपूर वेगवेगळे संशोधन सुरू आहेत आणि नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे खूप मोठा स्कोप आहे नवीन कामांसाठी. आणि भारतात ही मोहीम आता सुरू झालेली आहे. मी सांगतो, एक बँक जर मला आजच्या डेटला क्वांटम सिक्युअर करायची असेल तर मला 4 लागतात, कारण तेवढे कामं आहेत त्यात. जर का ती वर्कफोर्स वाढवली मी, जर का मी 10 100 लोक डिप्लॉय करू शकलो तर 4 ऐवजी कधी कदाचित ते 2-2.5 वर्षातच संपून जाईल, किंवा सहा महिन्यातच संपून जाईल जर मी 1000 लोक लावली तर.
1: करेक्ट.
0: तर ह्या मोठमोठ्या कंपन्या जसं TCS, पर्सिस्टंट, विप्रो यांच्याशी जेव्हा आम्ही आता इतक्यात संभाषण सुरू केली आहेत तर यांच्या पण आयडियाज आणि यांच्या पण तयारीमध्ये दिसतं की कुठेतरी हे लोक पण तयारी करतायत एक खूप मोठी क्वांटम वर्कफोर्स बिल्ड कर.

0: करायची. त्यामुळे हा एक खूप चांगला विषय आहे अदर दॅन एआय, ज्याला आजच्या युवाने कन्सिडर करायला पाहिजे ऍज अ ग्रॅज्युएशन किंवा ऍज अ सर्टिफिकेशन कोर्स.
1: एआय समोर काय आता नवीन आपण बघू शकतो की खरोखर जे वाटत होतं आतापर्यंत ते चॅलेंजेस आहेत एआयचे की संपणार त्याचं लाईफ?
0: एआय त्या क्लासरूम मधल्या दोन मुलांसारखं आहे, एक फर्स्ट बेंचर एक बॅक बेंचर.
1: ओके,
0: एआय मध्ये दोन्ही प्रकार आहेत. फर्स्ट बेंचर मध्ये जर बघितलं आजच्या डेटला तर अँथ्रॉपिक या कंपनीने सिद्ध केलेलं आहे की ते सर्वात जास्त सांभाळून काळजीपूर्वक समाजाच्या हितासाठी काम करत आहेत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. पण बरेचशा अशा एआय कंपनीज आहेत ज्या नुसतं प्रॉफिटेबिलिटीसाठी काम करतात आणि ज्या एआयला कुठल्याही लेवलला कस्टमाइज करण्यासाठी तयारीत आहेत, जेणेकरून फायदे तर आहेच आहेत पण नुकसान जास्त होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे एआयला पण दोन धार आहेत, ती पण दुधारी तलवार आहे. एआय हे मच्युअर व्हायला अजून 10 वर्ष लागतील.
1: आमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश द्याल की डेली जेव्हा इंटरनेट हँडल करतो, डॉक्युमेंट शेअरिंग करतो, फोटो शेअरिंग करतो किंवा ओटीपीज ऑनलाईन शॉपिंग करतो, यावेळेला त्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून अशा कुठल्याही सायबर क्रिमिनल्सच्या ताब्यात तावडीत आम्ही अडकणार नाही?
0: आमच्या गावाकडे एक सिंपल प्रथा राहायची की रात्री शेतांमध्ये जर का पाणी द्यायला जायचं असेल तर दोघं तिघं जण सोबत जायची, एकटं नाही जायचं. कारण रानडुकरं असतात, बिबट्या असतो, बरेचसे त्रास राहायचे. सेम आपण इंटरनेटला कन्सिडर करू शकतो की एक अशी टेरिटरी आहे की जिथे आपल्याला जर काही समजत नसेल तर आपल्याला दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे आणि चार चौघांना विचारूनच काही करणे आवश्यक आहे. आजच्या डेटला दोन बँक अकाउंट बनवणे आवश्यक आहे, ज्यापैकी एक साधं बँक अकाउंट ज्याच्यावर ओटीपी इंटरनेट काहीच नाही चालेल आणि तुमच्या सही शिवाय तुम्ही बँकेत गेल्याशिवाय त्यातनं पैसे निघू नाही शकत आणि पैसे त्यात ठेवणे आवश्यक आहे. कारण कितीही तरतूद केली, काहीही केलं तरी हॅकर्स कुठला ना कुठला उपाय काढतात. स्पेसिफिकली जे वयस्कर लोक असतात त्यांना ते कळत नाही. वयस्कर लोकांनी इंटरनेट हा फक्त एंटरटेनमेंट आणि कम्युनिकेशनसाठी वापरावा, फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी वापरू नये. हाच माझा सल्ला. कारण एक फ्युचर जर बघितलं तर मोठा अटॅक होण्याची संभावना आहे प्रत्येकच देशावर. आज जर आपण बघितलं युक्रेन इराण तर इथे पण सायबर अटॅक्स आधी झाले आणि फिजिकल किंवा फील्ड लेवल हल्ले नंतर झालेत, तसंच आपल्याकडे पण होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे पैसा आणि व्यवहार हा कधी पण फोन नाही तर फिजिकल ठेवणे हीच सर्वात मोठी समजदारी.
1: सर, खूप छान तुम्ही ही माहिती दिली आणि या एका वाक्यात तुम्ही हा सगळा विषयच समजावून सांगितला की ही दुधारी तलवार आहे, ती कुठल्या बाजूनी वापरायची हे खरं तर आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे. सर, वेळात वेळ काढून तुम्ही आज आलात आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिली यासाठी मी आपले खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद सर.
0: थँक्यू.
1: तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत मोदी सरकारची 12 वर्षे आणि सायबर सिक्युरिटी या विषयावर चैतन्य घाटे यांची रेवती जोशी यांनी घेतलेली मुलाखत. याबरोबरच दृष्टिक्षेप हा कार्यक्रम इथे संपवित आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आता ऐका हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि लगतच्या भागाचं कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस होतं, जे सरासरीपेक्षा 1.3 दशांशनी जास्त होतं. किमान तापमान 28.1 अंश सेल्सिअस होतं, जे सरासरीपेक्षा 5.3 दशांशनी कमी नोंदलं गेलं. येत्या 24 तासात नागपूर आणि लगतच्या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता आपल्या नियोजित वेळेस येत आहे. 12969 कोयंबटूर जयपूर एक्सप्रेस 11:05, 20862 आदिपुरी एक्सप्रेस 10:50 गाडी 15 मिनिटं उशिरा आहे. 22706 तिरुपती

सफर एक्सप्रेस 8:55 गाडी 2:12 उशिरा. 22846 हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 गाडी 18 उशिरा धावते आहे. 12809 हावडा मेल 11:15 आपल्या नियोजित वेळेस आहे. 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25, 12626 केरला एक्सप्रेस 11:45. 11404 छत्रपती शाहू महाराज नागपूर एक्सप्रेस 12:00. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 आपल्या नियोजित वेळेस आहे. 03252 बेंगलुरू दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल रात्री 12:45 गाडी 12:16 उशिरा धावते आहे. 12578 बागमती एक्सप्रेस दुपारी 1:05 आपल्या नियोजित वेळेस आहे. 12622 तमिलनाडू एक्सप्रेस 1:05 आणि 1:05 आहे. 18029 LTT शालिमार एक्सप्रेस. 12879 LTT भुवनेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस 1:35 आपल्या नियोजित वेळेस. 12621 तमिलनाडू एक्सप्रेस 1:45. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 गाडी 3 उशिरा. 12968 जयपूर चेन्नई एक्सप्रेस 2:10 आपल्या नियोजित वेळेस. 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली AP एक्सप्रेस 2:10. 03251 दानापूर बेंगलुरू सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल ही गाडी उशिरा धावते आहे. 12906 शालिमार पोरबंदर 2:15 आपल्या नियोजित वेळेस आहे. 18030 शालिमार LTT एक्सप्रेस 1:15 गाडी 55 उशिरा आहे. 20911 नागपूर वंदे भारत दुपारी 2:35 आपल्या नियोजित वेळेस. 12843 पुरी आदी एक्सप्रेस 2:45 आपल्या निर्धारित वेळेतच आहे. 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55 आहे. 12194 जबलपूर यशवंतपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस 3:05. 12540 लखनौ यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 3:20 आपल्या नियोजित वेळेच आहे. 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25. 12296 संघमित्रा एक्सप्रेस 4:20 नियोजित वेळेच. 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 गाडी 38 उशिरा आहे. 12522 राप्तीसागर एक्सप्रेस 4:30 गाडी आपल्या निर्धारित वेळेतच आहे. श्रोते हो, ही होती रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. अधिक माहिती करता दूरभाष क्रमांक आहे 1399.

श्रोते, आता एका हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं निवेदन. अरविंद महाप्रसाद भलावी हा 20 वर्षाचा तरुण बेपत्ता आहे. याची उंची 5 फूट 5 इंच, बांधा सड पातळ आहे, रंग सावळा आहे, चेहऱ्याची ठेवण लांबट आणि याला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे महाप्रसाद चैतू भलावी, तहसील बरघाट, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम नाराघाटजवळ, जरीपटका, किंवा कपिलनगर पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा. धनश्री अमृत निमजे ही 26 वर्षाची तरुणी बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट, बांधा सड पातळ आहे, रंग गोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हिला हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे अमृत तुकाराम निमजे, प्लॉट क्रमांक 101, सोमनाथ पॅलेस, तायवाडी नगर, किंवा बेलतारोडी पोलीस स्टेशन इथे संपर्क साधू शकता. सुरेश मारोतराव पंचभाई हे 56 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता आहे. यांची उंची 5 फूट 10 इंच, बांधा साधारण आहे, रंग सावळा आहे आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. यांच्या डाव्या हातावर सुरेश असं गुंतलेलं आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णाची व्यक्ती आढळल्यास सक्करदरा पोलीस स्टेशन इथे कळवावं. प्रिया अरुणकुमार सिंग ही 29

वर्षाची तरुणी बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट आहे. बांधा सडपातळ आहे. रंग गोरा आहे. चेहऱ्याची ठेवण मध्यम आणि हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे अक्षय कुमार सूर्यनाथ सिंग खापरी रेल्वेजवळ मिहान नागपूर किंवा अजनी पोलीस स्टेशन नागपूर इथे संपर्क साधू शकता. सौंदर्य विनय सूर्यवंशी ही 33 वर्षाची महिला बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच आहे. बांधा साधारण आहे. रंग गोरा आणि चेहऱ्याची ठेवण लांबट. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे विनय रमेश सूर्यवंशी थवापी कॅन्टीन मागे मानकर यांच्या घरी किरायाने पारडी किंवा पारडी पोलीस स्टेशन नागपूर इथे संपर्क साधावा. पुरुषोत्तम सुधाकरराव मधाकुळे हे 46 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता आहे. यांची उंची 5 फूट 8 इंच बांधा मध्यम आहे. रंग सावळा आहे. यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे आकाश गजानन मानकर मुक्काम पोस्ट टेंभूरखेडा तालुका वरुड जिल्हा अमरावती किंवा भांडेवाडी नागपूर या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा. नभानंदू सोनटक्के ही 21 वर्षाची तरुणी बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच बांधा मध्यम रंग सावळा चेहऱ्याची ठेवण गोल आहे. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे नंदू वासुदेव सोनटक्के राहणार जोगीनगर गल्ली नंबर 11 किंवा अजनी नागपूर या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा. श्रोतेहो हे होते हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचे निवेदन. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. काही क्षणातच

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपला खूप खूप स्वागत आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया अष्टपदी या चित्रपटाच्या गीतानं.

श्रोतेहो, अष्टपदी या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहात मृण्मयी फाटक आणि अभिजित गोसामी यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे मिलिंद मोरे यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात आता आपण ऐकत आहात वा पहिलवान या चित्रपटाचं गीत संगीता कुलकर्णी यांच्या स्वरात. गीत रचलं आहे घनश्याम धेंडे यांनी, संगीतबद्ध केलं आहे अशोक काळे यांनी.

श्रोतेओ गाता रहे मेरे दिल या कार्यक्रमात आता आपण ऐकता आहात एग्नेल रोमन यांनी संगीतबद्ध केलेलं तीन अडकून सीताराम या चित्रपटाचं गीत ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात. गीत लिहिलं आहे वैभव जोशी यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आम्ही ऐकवित आहोत अरुण धामणकर यांनी लिहिलेलं हे गीत. ऐकूया जुईली जोगळेकर यांच्या स्वरात. संगीत संदीप योगेश यांचं आहे.

श्रोते हो, आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आम्ही ऐकवित आहोत ऑटोग्राफ या चित्रपटाचं गीत. गायक कलाकार आहेत जसराज जोशी आणि आनंदी जोशी, गीतकार आहेत अभिषेक खणकर आणि संगीतकार ऋषिकेश सौरभ आणि जसराज.

0: दरम्यान तेव्हा ऐकायला विसरू नका येत्या मंगळवारचा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र.
1: श्रोते, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. कार्यक्रमात आता ऐकूया बॉयज फोर या चित्रपटातलं गीत. गीत लिहिलं आहे ए आर माने यांनी, संगीतबद्ध केलं आहे धनश्री गणात्राय यांनी आणि गायलं आहे हमसिका अय्यर सोबत रोहित राऊत यांनी.

श्रोते हो, येत्या मंगळवारी म्हणजेच 16 जून 2026 रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुजाण पालकत्व या मालिकेमध्ये आई पण नव्या पिढीचं, याविषयी गौरी शास्त्री देशपांडे यांची मुलाखत, आणि त्यानंतर इतिहासातील सोनेरी पान या मालिकेअंतर्गत तारा राणी यांच्याविषयी माहिती मिळेल शुभदा फडणवीस यांच्याकडून. वेळ आहे दुपारी 12 ते 1.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया मंगेश कांगणे यांनी लिहिलेलं उर्फी या चित्रपटातलं गीत हर्षवर्धन वावरे यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं आहे चिनार महेश यांनी.

श्रोते हो, सूरज धीरज यांनी संगीतबद्ध केलेल्या जिंदगी विराट या चित्रपटाचं गीत जावेद अली यांच्या स्वरात आपण ऐकत आहात. गीत रचलं आहे मंदार चोळकर यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आम्ही ऐकवित आहोत गुरु ठाकूर यांनी रचलेलं गीत नंदिनी श्रीकार आणि गुलराज सिंग यांच्या स्वरात. चित्रपट आहे उन्हाळ आणि या गीताला संगीत दिलं आहे गुलराज सिंग यांनी.

0: श्रोते हो, येत्या मंगळवारी म्हणजेच 16 जून 2026 रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुजाण पालकत्व या मालिकेमध्ये आई पण नव्या पिढीचं याविषयी गौरी शास्त्री देशपांडे यांची मुलाखत आणि त्यानंतर इतिहासातील सोनेरी पान या मालिकेअंतर्गत तारा राणी यांच्याविषयी माहिती मिळेल शुभदा फडणवीस यांच्याकडून. वेळ आहे दुपारी ठीक 12 ते 1 दरम्यान, तेव्हा ऐकायला विसरू नका येत्या मंगळवारचा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र.
1: श्रोते, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रही मेरा दिल.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया अवधूत गुप्ते आणि आनंदी जोशी यांच्या युगुलस्वरात वेड लावी जीवा या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत श्रीरंग गोडबोले आणि संगीतकार आहे बापी तुतुल.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अनुमती या चित्रपटाचं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत गजेंद्र अहिरे आणि गायक आहेत प्रसेनजीत कोसांबी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सुवेदार या चित्रपटातलं गीत मनीषा बाजी आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरात. गीत लिहिलेलं आहे देवदत्त आणि मनीषा बाजी यांनी. संगीतबद्ध केलं आहे दिग्पाल लांजेकर यांनी.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते, दुपारचे 12 वाजतायत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण आम्ही सहक्षेपित करीत आहोत. या अंतर्गत प्रथम ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम.
1: प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदरमोड करून पाळणाघर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीज कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: कळले हो. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
1: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार.
0: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी

0: आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना.
1: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतं त्यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
2: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळे हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
1: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दप्तरदार मुख्य म्हणजे, मग यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
2: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
1: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालला होता, पालक पापड, त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले तेव्हा. अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
2: आताही तुमचा पाळणा घर आणि संस्कार वर्ग दोन्ही
1: सुरू आहेत.
2: काय काय असतं बरं,
1: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मी ही पाळणा घर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं, म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात 2-2 बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये. आणि असं माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा ना, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे, त्यातून आमचे बचत गट तयार झाले.
2: त्यातून ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
1: सुरू झालं.
2: हे सगळं आता सुरू आहे.
1: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो, दर रविवारी मोठी भावंड येतात आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गाभारा जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
2: बरं, या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
1: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाहीपर्यंत म्हणजे 5:30 पर्यंत मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी, म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
2: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
1: हा, आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा शिकणारी पण मुलं आहेत, म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती, म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते म्हणजे मुलांनी हातवारी करून गाडी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी बरोबर, आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत, म्हणजे मुलांना अक्षरं पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात अक्षरं. 4 ते 5 वयोगट आमचा, 6 वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
2: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते.
1: पूर्ण
2: आणि उत्सव पण तुमच्या
1: वेगळे होय,
2: पाळणा घरात वेगळे.

0: वेगळ्या प्रकारचे असतात.
1: सांगतात आता उत्सवाचं तुला, सगळे उत्सव होतात आमच्याकडे म्हणजे मुलांचे, मुलांच्यासाठी सगळे म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही आता सगळे सुधारलेले आहेत आता, पण ज्या वेळेला येत होती तेव्हा ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ तेवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस या महिन्यातल्या त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवट 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबगड बोलणं 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारा दारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलं, हे बघ उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळ सांगत गेली उद्या होळी आहे, आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढे आपल्याला तोडून हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढे येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारू की बाबांना ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढे आले म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं हे बघा, एकदा का मुलाला वेडवाकडं कसं जोर जोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार, कसंही वागणार, त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं वागायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी चुकलं माझं म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळं पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती म्हणजे माझा अहंकार मी अग्निस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा. मुलाला चांगलं वळण लागलं, थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असावं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
0: आणि पालखी एक करताना ते काय करतात,
1: ते ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या आधी पूजा होते. आणि पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलाला संस्कार दिला जातो, विचार दिला जातो, नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात. आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालक सुद्धा त्याला इतके प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढे पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलाला तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
0: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
1: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत. तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठेच उल्लेख नाही. आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी. त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील. म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय. अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
0: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक
1: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो.

0: आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळे पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय, तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल, राष्ट्राबद्दल, कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला, असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात. आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेला आहे तुमच्या मुलाला मी, आणि त्या मुलाला मी सुसंस्कृत सुसंस्कारित करीन, आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल, राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग, पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे, तर काय सांगा समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा ती समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी, आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयाने सुद्धा टी व्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं, म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला, दिव्याला, प्रकाशाला नमस्कार करावा, आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं कामही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपड्या असतात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे, लमाण तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो.
1: तुमचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय.
0: हा, आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते, आणि तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो, मी त्याचा स्वतःचा जो काही उद्योग त्याने सुरू केला तो. त्याला मी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्याने, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
1: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल.
0: मला असं वाटतं मी दागिन्याने मढली असं वाटतं मला हे मुलं बघितली.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणा घर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणा घरात आज 100 अधिक मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा पण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95 वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई, तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्त्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये

स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि यासाठी स्वतःच स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता, हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी, त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनर्मले, अरोगता बिंदु जयोग्नी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम, हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील व्हिसरल फॅट कमी होते, उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. मलासनासारखे आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो, ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षण्मुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता

ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात. उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंदच नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून. धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ. तितिक्षेचीच जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन. त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा. विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी ना दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा. दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला. तृषार्थांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं. इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही. आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही, आकाशावेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी. सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा. परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा. हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास. उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या. हे जीवन एक तपस्या. कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती. सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी. यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच, तरीही भीड कशी संघर्षा. हे जीवन एक तपस्या. जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे. जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे. कर्म भोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे. सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा. हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील. मीही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली, ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला. ही आपली आपली प्रेमाची परिभाषा, की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही. साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखर रूप पण संपून जातं. मीठ पाण्यात विरणे, साखरेचे विरघळणे, समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे. प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण. कल्पना सहवासाच्या, वेदना विरह व्यथेच्या, प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे. प्रेम मौनाची भाषा, प्रेम निष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची, अनंताचा पथ आहे. व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक, व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्त स्वर स्नात होता प्रेम ते गीत आहे. शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही, देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे. प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही. प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही.
मुक्तीच्या

पाखराला प्रेम आकाश आहे, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे. सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे. तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी, देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी. बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला. पोसले किती वृक्षांना, तहानेस किती भागविले, किती पशुपक्ष्यांचे मेळे तीरावर त्याच्या रमले. किती पांथस्थ, किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी. मग एक काळ ग्रीष्माचा, सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा. तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला. काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील. की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा. पण कधी तळ्याच्या हृदयी पाहूनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन बिचारा उरला. की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात. या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे. तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे. आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी. आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी. आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते. नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते, वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही, सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती, कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल माये पोटी. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी

फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं, कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं, घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं। महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही। इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून, इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही। चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी। चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी। काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी, सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी। घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो, काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो, मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं, सोनं तेवढंच कसाला उरतं, किटाळते ते झडून जातं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं। आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच, आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं, छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं। तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे, जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो, जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे, आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। तोच आशय मांडणारी ही माझी कविता। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे, मथन म्हणजे मंथन। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे, की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे, की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे। मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले, मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे। पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला, पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला। भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले, भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले, की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे, की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे, की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो तया भेटल्याविण कसा जाऊ परतून, की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो तया भेटल्याविण कसा जाऊ परतून, जगी वासनांची मजुरी करावी फकीरी बरी मी समजलो तिच्याहून, जगी वासनांची मजुरी करावी फकीरी बरी मी समजलो तिच्याहून, मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले, मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती,
त्या दीप

0: प्रीती त माझे मरण मुख्य आहे. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे.
1: प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिनकोड नंबर 416 416. पोस्टबॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय

योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मितवा या चित्रपटातील सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

0: यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अजय गोगावले, श्रेया घोषाल यांनी, आणि चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

बाई पण भारी देवा या चित्रपटातील साई प्रसाद निंबाळकर यांनी गायलेलं बोलय मालगुंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साई पियुष यांचं. श्रोतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

कुटुंब या चित्रपटातील रूपकुमार राठोड आणि बेला शिंदे यांनी गायलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अभिजित कवठाळकर यांचं. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया

0: सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजेवाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. यानंतर ठीक 1:30 वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलंय. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर

हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. काँगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. काँगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 वर पोहोचली तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस

0: होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न अंतर्गत 1 मे पासून शहरभर चालकांसाठी अंमली पदार्थ चाचणी मोहीम राबवली. अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांची ओळख पटवण्यासाठी अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग यंत्रे तैनात करण्यात आली होती. या यंत्रांच्या सहाय्याने घटनास्थळीच चाचणी करून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पियुष तिवारी यांच्या हस्ते या यंत्रांचे उद्घाटन करण्यात आले. सेवा सदन विद्यालय कोराडी कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. कबड्डी हा केवळ खेळ नसून संस्कृती शिस्त आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी या मर्दानी खेळाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले. खेळाडूंना नोकरी विमा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी नवीन क्रीडा धोरण आखले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संविधान चौक आणि विधानभवन परिसरात विदर्भ समर्थकांनी आंदोलन केले. महाराष्ट्र स्थापना दिन काळा दिवस म्हणून पाळत आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून आकाशात काळे फुगे सोडत निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. खासदार क्रीडा महोत्सव 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आला. वाढते तापमान लक्षात घेऊन सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईटच्या प्रकाशात घेण्यात आल्या तर हॉकीसारख्या काही स्पर्धा सकाळी आयोजित करण्यात आल्या. या निर्णयामुळे खेळाडूंना उष्णतेपासून दिलासा मिळाला आणि स्पर्धा अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मे रोजी मोफत कर्करोग तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या शिबिरात कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अंडाशयाच्या कर्करोगासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आले होते. गेल्या 25 वर्षांपासून जलसंधारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या तामसवाडा मॉडेलची देशभरात दखल घेतली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनावरून 20 मे रोजी देशव्यापी बंद पाळण्यात आला होता. नागपुरात औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती तर नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढती महागाई इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. व्हरायटी चौकात झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थी

0: संस्थेचे भविष्य धोक्यात आले असून तरुणांमध्ये असंतोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्व नागपूरमधील भांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून जैव वायू निर्मिती प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करत हा देशातील पहिला सीबीजी प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आल्याचे सांगितले. या प्रकल्पातून दररोज सुमारे 28 टन सीबीजी गॅस तसेच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे. आत्ताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: उगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उमा आमोणकर यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत.

उमा अमोणकर यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एम पी भावे यांचं गीत गोविंद पोहळे यांच्या स्वरात.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 आणि 33 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासांसाठी हवामानाचा इशारा. आकाश स्वच्छ निरभ्र राहील, हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात वांगी, मिरची आणि टोमॅटो लागवड पद्धती याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा. शेतकरी बंधूंनो नमस्कार. वांगी, मिरची आणि टोमॅटो या पिकांसाठी उष्ण हवामान, चांगला निचरा असणारी मध्यम काळी कसदार जमीन उत्तम ठरते. कोकणात या पिकांवर अणुजीवामुळे मोठ्या प्रमाणात मररोग येतो. त्यासाठी वांग्याची कोकण प्रभा, बांध तिवरे, अर्कानिधी आणि पुसा पर्पल क्लस्टर, टोमॅटोची सोनाली, कोकण विजय LE66 तर मिरचीची कोकण कीर्ती या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. रोपं गादी वाफ्यावर तयार करावीत. गादी वाफ्याचा आकार 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच असावा. प्रति चौरस मीटर वाफ्यात 5 किलो शेणखत, 35 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 25 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. रुजवा चांगला होण्यासाठी वांगी या पिकासाठी हेक्टरी पाऊंड 1 किलो बियाणं वापरावं. मिरची पिकासाठी हेक्टरी 1 ते 1.5 किलो बियाणं वापरावं तर टोमॅटो या पिकासाठी हेक्टरी 1/2 किलो बियाणं वापरावं. पेरणीचं अंतर तीनही पिकांमध्ये 10 सेंटीमीटर इतकं असावं. रुजवा चांगला होण्यासाठी वाफे भाताच्या पेंढ्याने आच्छादावेत. उगवण होईपर्यंत वाफ्यांना नियमित पाणी द्यावं. उगवण झाल्यानंतर 2 दिवसांनी पाणी द्यावं. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्याला 50 ग्रॅम युरिया द्यावा. पेरणीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी रोपं पुनर्लागवडीसाठी योग्य होतात. 1 हेक्टर लागवडीसाठी 8 ते 10 आर क्षेत्रावरील रोपं पुरेशी होतात. वांगी या पिकासाठी हेक्टरी 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश. मिरची पिकासाठी हेक्टरी 15 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश तर टोमॅटो पिकासाठी हेक्टरी 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 75 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. वांग्याला नत्राची 1/3 मात्रा अधिक स्पुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा लागवडीपूर्वी द्यावी. उरलेलं नत्र 2 हप्त्यांमध्ये समप्रमाणात विभागून 3 ते 5 आठवड्यांच्या अंतराने द्यावं. मिरचीला लागवडीच्या वेळी निम्न नत्र आणि संपूर्ण स्पुरद आणि पालाश द्यावं. उरलेलं नत्र फूल आणि फलधारणेच्या वेळी द्यावं. टोमॅटोला लागवडीच्या वेळी 50 किलो नत्र, संपूर्ण स्पुरद आणि पालाश द्यावं. उरलेलं 100 किलो नत्र लागवडीनंतर 1 ते 2 महिन्यांनी समप्रमाणात विभागून द्यावं. रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यावं. हिवाळ्यात 6 ते 8 दिवसांनी तर उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावं. जरुरीप्रमाणे 2 ते 3 वेळा बेंडणी करावी. तणांच्या बंदोबस्तासाठी बासालीन या तणनाशकाचा लागवडीपूर्वी उपयोग करावा. टोमॅटोच्या पिकाला आधार द्यावा. वांग्याची काढणी रंग सतेज, चमकदार आणि फळं कोवळी असताना करावी. मिरचीची काढणी हिरव्या मिरच्यांसाठी 2 ते 2.5 महिन्यांनी तर सुक्या लाल मिरच्यांसाठी मिरची पूर्ण पक्व झाल्यावर करावी. वाहतुकीचे साधन आणि बाजारपेठेचे अंतर लक्षात घेऊन टोमॅटोची काढणी हिरवी पक्व फळे, फिकट फळे, पक्व फळे आणि पूर्ण पक्व फळे अशी करावी.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया तुषार भद्रे यांच्या कारान या नाटकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: लेखक तुषार भद्रे. कारान या शब्दाचा अर्थ आहे देवीला केलेला नवस फेडण्याचा उत्सव. हे कथानक माळरानावर पाल टाकून जाग
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या विदर्भातील हवामान हे विशिष्ट हवामानामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तापमानामुळे विश्रांती घेत असतात. या काळामध्ये नवीन पोषक हवामान नसल्यामुळे झाडांची वाढ नीट होत नाही. नवीन वाढीसाठी लागणारी साखर जी असते ती या काळात शिल्लक राहून फांद्यामध्ये त्याचा संचय होतो आणि हवामान अनुकूल झाल्यानंतर जून जुलैमध्ये झाडांना फुलं येतात. संत्र्याच्या बाबतीत लक्षात घ्या की योग्य ताण बसून CN हा रेशो जो आहे तो योग्य प्रमाणात येऊन फुले आणि फळ येण्याचा कालावधी हा जून आणि जुलै आहे. आणि म्हणूनच संत्रावर्गीय पिकास लागवडीपासूनचा कालावधी हा खरंतर जून महिन्यापासून सुरू होतो. शेतकरी बंधूंनो, या लिंबूवर्गीय पिकामध्ये जून महिन्यात आपल्याला कोणती कामं करायची आहेत ती आता आपण बघूया. नवीन संत्र्याच्या लागवडीकरता जमिनीची खोली ही कमीत कमी 1 फुटापर्यंत असायला हवी. जिथं ही खोली नसेल तर योग्य खत व्यवस्थापन तसंच मशागतीचा आपण जर योग्य वापर केला आणि सोबतच गळाची माती याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करून जर आपण लागवड केली तर अशावेळी देखील संत्रावर्गीय फळझाडांपासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. संत्रावर्गीय पिकाकरता निवडलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. 60% कमी चिकणमाती असणारी आणि 8.3 कमी सामू असणारी, 12% कमी चुनखडीचं प्रमाण असणारी आणि महत्वाचं म्हणजे 2 मीटरपेक्षा भूगर्भातील जलपातळी अधिक असलेल्या जमिनीची निवड करणं हे केव्हाही योग्य ठरतं. संत्रा मोसंबीच्या नवीन लागवडीकरता मे महिन्यात आपण गड्डे खोदून घेतले असतील, ते आता आपण भरून घ्यावेत. खड्डे भरताना मात्र गाळाची माती 2 भाग, रेती 1 भाग आणि कुजलेलं शेणखत 1 भाग हे आपण एकात मिसळून मिश्रण तयार करून घ्यावं आणि मगच खड्डे भरावेत. मृगभारासाठी बगीचा ताणावर सोडला असताना ताण पूर्ण होण्यापूर्वीच जर पाऊस आला तर 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम सायकोसील हे प्रतिरोधक द्रव्य मिसळून आपण झाडावर फवारणी करावी. दुसरी फवारणी ही 15 दिवसाच्या अंतरानं पुन्हा करावी. पावसाळा मात्र सुरू झाल्यानंतर आंबियाबाराची फळं ही सतत आठवडाभर पाऊस पडत असल्यास वाढत नाही. फळांची वाढ होण्याकरता अशावेळी आपल्याला मात्र उघाड मिळताच 1.5 किलो पोटॅशियम नायट्रेट आणि 2,4-D 1.5 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी केली तर या फळांची वाढ ही चांगली होत असते. मृगभार येण्यासाठी मृगाचा पाऊस हा वेळेवर जर आला नाही किंवा अपुरा आला तर मात्र आपण शेतामध्ये त्वरित उलित करावं. परंतु आता यावर्षी असा अंदाज आहे की आपल्या परिसरात मुबलक आणि वेळेवर मान्सून येणार आहे. ठिबक सिंचन संच असल्यास आपण त्वरित पाणी सुरू करावं आणि ताणावर असलेल्या झाडाला पाणी द्यावं. झाडाच्या बुंद्याजवळ मात्र पावसाळ्यात पाणी साचू नये या दृष्टिकोनातून आळे आणि दांड सपाट करून घ्यावेत. संत्राबागेतील पावसाळ्यातील जास्तीचं पाणी आपण शेताबाहेर काढून घेण्याची व्यवस्था करावी. उताराच्या आडव्या दिशेनं आणि प्रत्येक 2 ओळीनंतर 30 सेंटीमीटर खोल, 30 सेंटीमीटर खालची रुंदी आणि 45 सेंटीमीटर वरची रुंदी असलेले चर जमिनीत आपण खोदून घ्यावेत. यामुळे शेतातील पाण्याचा निचरा हा त्वरित होईल. पावसाळा सुरू होताच शेतकऱ्यांच्या बागेमध्ये पॉलिथीन शीट आहे अशी शीट आपण लगेच काढून घ्यावी आणि ठिबक सिंचनाचा लॅटरल्स आपण गुंडाळून व्यवस्थित नीट जपून ठेवाव्यात. तर अशा पद्धतीनं प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल यांनी कळवल्याप्रमाणे आपण संत्रावर्गीय फळझाडांची काळजी घेऊया.
2: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळून येणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषत उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो 3 पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर युनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सर सुद्धा होऊ शकतो. याचे कारण काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढले जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची, शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतार वय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उपचार काय आहेत? तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा? तर पहिली गोष्ट, प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब

0: आणि शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत कर्ण्यासन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात

0: कार्यक्रम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
0: परिसर. नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो. जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढलीत. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोट तिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाच्या परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्यात. या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 36 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकणार आहात. राग नायकी आदितालात, राग मध्यमावती रूपक तालात आणि राग श्रुती रूपक तालात यांना साथ संगत अशी आहे. व्हायोलिनची साथ आहे वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ आहे NS कल्याणरमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांनी गायलेलं कर्नाटक शैलीतील सुरुवातीला राग नायकी मध्यमावती आणि श्रुती.

नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन. सुरुवातीला राग नायकी, मध्यमावती आणि सुरुती यांना व्हायोलिनची साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आज संध्याकाळी 5:02 आपण ऐकू शकाल विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन राग.

नाटा बेगडे आणि शहाणा. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. आणि आता बातम्या विस्तृतपणे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याच्या राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकडे असलेल्या शाळांमध्ये 1 संस्कृत आणि 1 प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% 80.2% झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3

यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटले की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. याअंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या दोन दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या दोन माजी अधिकाऱ्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाईट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्याने यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतेऱ्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत

0: प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10:30 झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली

वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन सभेत म्हणजे सायंकाळी ठीक 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपण कार्यक्रम ऐकू शकता आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत। या प्रसारणात एआयआर मराठी, डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत। थोड्याच वेळात ऐकूया काही ठळक घडामोडी।

श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. एकलमाता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकलमातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एक तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ

0: म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. धीरज सेठ हे येत्या 30 जूनला या पदाचा पदभार स्वीकारतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13:27 हे अंतर कापलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया कर्नाटक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया कलाकार विद्यानंदी गोपाल अय्यर यांनी वीणेवर वाजवलेले राग नाटा, बेगडे आणि शहाणा. हे राग कंदचापू, रूपक आणि आदितालात निबद्ध आहेत. विद्यानंदी गोपाल अय्यर यांना मृदंगमची साथ केली आहे AL नाथ यांनी. ऐकूया विद्यानंदी गोपाल अय्यर यांनी वीणेवर वाजवलेले राग नाटा, बेगडे आणि शहाणा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कर्नाटक संगीत शैलीतील विद्यानंद गोपाल अय्यर यांनी वीणेवर वाजवलेले राग नाटा, बेगडे आणि शहाणा ऐकले. त्यांना मृदंगम साथ केली होती ए एल नाथ यांनी. हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.

0: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आज यामध्ये ऐकूया AI आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग याविषयी माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हटके स्वागत करते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स या विषयावर संवाद, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची अनोखी माहिती. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

0: फ्रेंड्स, युववाणीमध्ये आता ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर हा संवाद. ऐक ना अमित.
1: हा बोल ना रोहिणी.
0: हे बघ, मी लॅपटॉप आणलाय. हे बघ, मी फक्त ह्यावरती एक कोड टाकला आणि बघ काय आलं. समुद्र किनाऱ्यावर ध्यान करणारा साधू. सायबर पंक स्टाईल आणि या AI टूलने अवघ्या 10 सेकंदात एकदम अप्रतिम डिजिटल पेंटिंग तयार केलंय बघ. मानलं पाहिजे यार, AI फारच कमाल आहे.
1: हो ना, दिसायला तर खूप आकर्षक आणि परफेक्ट आहे बघ. बघ ना, रंगांची जुळवाजुळव देखील छान आहे. पण मला सांग, हे चित्र तयार करताना तुला नक्की काय भावना जाणवली ग?
0: भावना? भावना कसल्या? हा, पण मला आनंद झाला कारण माझा वेळ वाचला. पूर्वी अशा डिझाईनसाठी मला तासन तास बसायला लागायचं, पण आता AI मुळे अगदी काही सेकंदात, म्हणजे बघ, ॲट अ सिंगल क्लिक कला उपलब्ध होते बघ. त्यामुळे कोणालाही कलाकार बन

0: येतील आता.
1: इथंच तर मुख्य फरक आहे ना रोहिणी मॅम. म्हणजे मला सांग, ए आय मुळे कोणीही चित्र तयार करू शकेल पण कलाकार नाही बनू शकत. जेव्हा मी कॅनव्हासवर माझा पहिला ब्रश मारतो तेव्हा त्यामागे माझा त्या दिवसाचा मूड, माझे विचार आणि माझी धडपड असते. कॅनव्हासवर पडणारा रंगाचा प्रत्येक थेंब माझ्या हाताने माझ्या भावनेतून आलेला असतो. आता ए आयमध्ये ती भावनेची जोड कुठून येणार ग? ते तर फक्त अल्गोरिदम आणि डेटावर चालतं.
0: हा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अमित. मानवी भावभावनांना पर्याय नाही, पण काळासोबत बदलावं तर लागेल ना. हे बघ, कॅमेरा आला तेव्हा चित्रकारांना वाटलं होतं की आपली कला संपलीच, पण असं झालं का? नाही ना, उलट फोटोग्राफी ही एक नवी कला बनली आहे. ए आय सुद्धा एक तसंच नवीन साधन आहे. आपण त्याला विरोध करण्याऐवजी वापर करून आपली कल्पकता अधिक वाढवू शकतो.
1: अगं, पण फोटोग्राफी आणि ए आय मध्ये फरक आहे ना. फोटोग्राफरला स्वतः बाहेर पडावं लागतं, योग्य लाईट शोधावी लागते, फ्रेम ठरवावी लागते, वाट पाहावी लागते. तिथेही मानवी श्रम आणि मानवी दृष्टी लागते. हे ए आय करतं का? हे बघ, इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या लाखो कलाकारांच्या पेंटिंगचा डेटा चोरून त्यातूनच एक नवीन मिश्रण तयार करतं. आणि यात मूळ कलाकारांच्या हक्काचा कॉपीराइट असतच ना.
0: मुद्दा गंभीर आहे खरा.
1: मग
0: मी मान्य करते, कॉपीराइटचे नियम आता कडक होत आहेत.
1: मग
0: पण तू जरा ए आयचा पॉझिटिव्ह बाजूने विचार कर ना.
1: म्हणजे
0: जर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर तू त्यासाठी ए आय वापरून 10 वेगवेगळ्या आयडिया सेकंदात तयार करू शकतोस. त्यातली जी कन्सेप्ट आवडेल ती तू तुझ्या कलेच्या स्वरूपाने प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजेच ए आय तुझा असिस्टंट बनू शकतो.
1: हा विचार करायला काही हरकत नाही. असिस्टंट म्हणून ए आयला वापरणं ठीक आहे. पण रोहिणी, मला भीती अशी वाटते की यामुळे लोक मेहनत करायचं सोडून तर देणार नाहीत ना. हे बघ, कलेमुळे माणूस संयमी बनतो. जर कम्प्युटर एका क्लिकवर सगळं करून देणार असेल तर लोक तासन तास रियाज सराव का करतील?
0: नाही अमित, खऱ्या कलेची किंमत कधीच कमी होत नाही. भविष्य काळात हँडमेड गोष्टींची व्हॅल्यू नेहमीच जास्त राहणार आहे. ऐतिहासिक किंवा पुरातन पेंटिंग स्वतः बनवले जायचे, ते आजही खासच आहेत. कारण लोकांना माहीत आहे की हे मशीनने नाही तर एका माणसाने मनापासून बनवले आहे. त्यामध्ये त्या चित्रकाराच्या भावना, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण, कल्पनाशक्ती या सर्वांची सांगड घातली होती. ए आय हे असिस्टंट म्हणून कार्य करू शकते, पण कलेची जागा मात्र नक्कीच घेऊ शकत नाही.
1: हा, अगदी बरोबर. अपूर्ण कलेमध्ये जे सौंदर्य असतं ते ह्या ए आयच्या अति परफेक्टच्या नादात निर्जीव बनत. कळलं ना तुला मला काय म्हणायचं आहे?
0: अगदी बरोबर बोललास अमित. ए आय परफेक्ट आहे, पण माणूस युनिक आहे. ए आय परफेक्ट जरी असला तरी ए आय ला बनवणारा सुद्धा माणूसच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे हे बरोबर आहे, पण ते कितपत? तर ते आपली मानवी संवेदनशीलता जपत.
1: अगदी बरोबर बोललीस आणि छान बोललीस. पण ए आय मुळे कलाक्षेत्रातील कल्पकतेला विराम मिळत चाललाय. हँडलूम डिझायनर असो, वुडन डिझायनर असो, या सर्वांचीच गती थांबत चालली आहे बघ. नव्याने उभारणाऱ्या कलाकारांना कशी चालना मिळणार? इंटरनेटवर जो डेटा ए आय कडे आहे त्यातूनच तो डिझाईन्स बनवतो. मग मला सांग, त्या डिझाईन्समध्ये नॅचरल इफेक्ट्स आणि टेक्स्चर्स कसे पाहायला मिळतील? बरोबर ना?
0: बरोबर.
1: 100 पेक्षा अधिकांचे काम फक्त एकटा ए आय मुळे होते. मग बाकीच्या

0: कलेला संधी कशी मिळणार? ए आय हे माध्यम आहे, बरोबर आहे, पण संपूर्ण ए आय वर अवलंबून राहणं हे कितपत बरोबर आहे रोहिणी?
1: मित्रा, बरोबर आहे तुझं. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अव्वल राहायचं असेल तर ए आय तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुशल कलाकारांच्या कल्पकतेचा आणि ए आयच्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. सुरुवातीला जेव्हा मोठं आणि नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा बाजारात अशी खळबळ उठतेच. जुन्या पद्धती बदलल्या की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात. त्यामुळे आता कॅनव्हासवर ड्रॉइंग करणे एवढं शिकून चालणार नाही, तर ए आय कडून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसे करायचे हेही शिकावं लागेल. थोडक्यात काय तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल.
0: स्वरूप बदलतं हे ठीक आहे, पण सोर्स संपून नाही का जाणार? पूर्वी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला शब्दांना आकार द्यायला वर्षानुवर्ष सराव करावयास लागायचा. आता एका सेकंदात फॉन्ट जनरेट करून सुंदर अक्षरे बनवता येतात. यामध्ये नवीन पिढी कष्ट करायलाच विसरून जाईल.
1: कष्टाची जागा शॉर्टकट कीने घेतली तर कलेचा दर्जा घसरू शकतो, पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो ना.
0: म्हणजे
1: ज्या व्यक्तीला लहानपणापासून चित्र काढण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव त्याला ट्रेनिंग मिळाली नाही, अशी व्यक्ती आपल्या मनातील सुंदर कल्पना ए आयच्या मदतीने जगासमोर आणू शकेल. ए आयने इच्छा असलेल्या पण कौशल्य नसलेल्या लोकांसाठी कलेचे दरवाजे खुले केले आहेत.
0: म्हणजे तू म्हणतेस की ए आय कल्पकतेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहे, बरोबर?
1: हा
0: हा विचार तर मी केलाच नव्हता. पण रोहिणी, तरीही कलेचे जे व्यापारीकरण होते ना, त्यामध्ये कलेचा आत्मा हरपतोय बघ. आता कंपन्यांना पटकन आणि स्वस्तात कामे हवी असतात, त्यामुळे ते ए आयचा वापर करतात. मग अशा वेळी मानवी कलेला आश्रय कसा मिळणार?
1: इथंच तर खरी गंमत आहे अमित. जेव्हा मार्केटमध्ये लोकांना ए आयचा तोचतोचपणा जाणवेल, ए आय एकाच डेटावर काम करतं ते कधी नवीन नव्हतंच, किंवा जगावेगळं ते स्वतः असं तयार करू शकत नाही, हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा ओरिजिनल स्पार्कच डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खऱ्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या कलाकारांची किंमत कमी न होता ती अधिक प्रीमियम होईल.
0: ओ अच्छा, म्हणजे कम्प्युटर कितीही हुशार झाला तरी माणसाच्या कल्पना शक्तीची उधारी द्यावीच लागणार.
1: तेच ना, ए आय जुन्या डेटावर शिकतं आणि माणूस वर्तमानात जगून भूतकाळाच्या अनुभवावरून भविष्यकाळाची निर्मिती करतो. आपण कलेचे कोणतेही क्षेत्र घेतले, जसे की संगीत, साहित्य, चित्रकला, त्यातील मानवी भावभावना म्हणजेच प्रेम, विरह, आनंद, दुःख हे ए आय स्वतः कधीच अनुभवू शकत नाही.
0: बरोबर, म्हणजे कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती ए आय मध्ये वापरता येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच व्हावा, पण तो नैतिकतेच्या चौकटीतच राहून व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा विकास होताना कलाकाराच्या हक्काचे संरक्षण व्हायलाच हवे, एवढेच मला वाटते बो.
1: हो ना, त्यामुळे आता तू तुझा ब्रश उचल आणि तुझं सुरू कर नवीन चित्र. मी तर म्हणते आपण दोघांनी मिळून एक नवीन प्रयोग करूया. तू कॅनव्हासवर पेंटिंग कर आणि मी ए आयच्या मदतीने एक डिजिटल अॅनिमेशन सिरीज तयार करते. म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगमच होऊन जाईल.
0: अरे वा, हे तर भारीच आयडिया आहे ग. करूयात, चल मग, वाट कशाची बघतेस, करूयात सुरुवात.
1: हा हा, चल चल. खरंच आता तुम्हालाही पटलं असेल, शेवटी ए आयचं अस्तित्व कलाकाराच्या कौशल्यावरच अवलंबून आहे, म्हणून नेहमी कलाच सरस ठरते.

कुंभवाणीमध्ये आता ऐकूया ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग विषयी अनोखी माहिती. तर आज आपण जागतिक लोककलांचा अनोखा प्रवास बघणार आहोत. कसं आहे ना, कला ही माणसाला जोडणारा एक असा पूल आहे की ज्याला भाषेचे बंधनच नसते. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा रंग आणि रेषाच बोलू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे, जो प्रवास आपल्याला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिजाशिवाय थेट वेगवेगळ्या खंडात घेऊन जाईल. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे. पहिला स्टॉप आपण ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग येथे घेणार आहोत. रहस्यमय आणि अथांग अशा ऑस्ट्रेलिया खंडात येथील मूळ रहिवाशांची अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे केवळ एक चित्रकला नाही, तर तो जगातील सर्वात जुना अखंड इतिहास आहे. वरवर पाहता हे केवळ रंगीबेरंगी डॉट्स वाटतात, पण या ठिपक्यांच्या मागे एक गुपित दडलेलं आहे. गोऱ्या लोकांपासून आपल्या संस्कृतीच्या पवित्र आणि गुप्त गोष्टी लपवण्यासाठी त्या कलाकारांनी मूळ चित्रांवर ठिपक्यांचे थर देण्यास सुरुवात केली. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे हवाई दृश्यातून, म्हणजेच जणू आपण विमानातून जमिनीकडे पाहत आहोत की काय, अशी दिसतात. निसर्गातून मिळणाऱ्या मातीचे रंग वापरून केवळ ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत ठेवणारी ही कला अद्भुतच आहे. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग ही ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली चित्रकला शैली आहे. वरवर पाहता केवळ ठिपक्यांची नक्षी वाटणारी ही कला प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. अबॅरिजिनल कला ही जगातील सर्वात जुन्या अखंड चालत आलेल्या कलाकृतींचा वारसा मानला जातो. 1000 वर्षांपूर्वी ही चित्रे खडक, गुहा आणि जमिनीवर काढली जात असत. कॅनव्हास आणि अक्रॅलिक रंगाचा वापर करून डॉट पेंटिंगचे आधुनिक स्वरूप आज आपण पाहतो. त्याची सुरुवात 1971 मध्ये ऑस्ट्रेलियातील पापुन्या या भागात झाली. जॉफ बार्डन नावाच्या एका शिक्षकाने तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांचे पारंपरिक ज्ञान कॅनव्हासवर उतरवण्यास प्रोत्साहन दिले. अबॅरिजिनल संस्कृतीतील त्यांच्या लोककथा, विधी आणि पवित्र स्थळांची माहिती अत्यंत गुप्त मानली जाते. जेव्हा कलाकार कॅनव्हासवर चित्रे काढू लागेल तेव्हा त्यांच्या संस्कृतीतील किंवा पवित्र प्रतीके गोऱ्या लोकांना समजू नयेत म्हणून त्यांनी मूळ डिझाईन्सवर ठिपक्यांचे थर देऊन ती माहिती लपवण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय तर हे ठिपके डेकोडिंग किंवा पडद्याचे काम करतात. ही चित्रशैली केवळ एक कला नसून ड्रीमिंग, म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी विश्वाची, निसर्गाची आणि मानवाची निर्मिती कशी केली याची कथा आहे. ही चित्रे जमिनीवर बसून काढली जातात, त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते जणू आपण विमानातून किंवा उंचावरून खाली जमिनीकडे पाहत आहोत की काय. त्यामध्ये नद्या, पर्वत किंवा रस्ते नकाशासारखे दिसतात. पारंपरिक कलाकृतींमध्ये निसर्गातून मिळणारे रंग वापरले

जातात. यात प्रामुख्याने पिवळा, लाल, तपकिरी, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होतो. आधुनिक काळात मात्र कलाकार अनेक रंगाचा वापर करतात. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे जगातील कला बाजारात अत्यंत महागडे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीची ओळख म्हणून ही चित्रे जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये आजही ठेवलेली आहेत. ही कला फक्त सौंदर्य वाढवणारी नसून ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाची जाणीव आणि जमिनीशी असलेल्या अतूट नात्याची ती साक्ष आहे.

केलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर संवाद आणि ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने, सादरकर्त्या तेजा दुर्वे. तर मग आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युववाणी ऐकला. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते, आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: यावेळी केलं.
1: आणि विशेषतः यामध्ये एक पेड माँ के नाम ही जी प्रधानमंत्र्यांची योजना आहे त्यात माझे आपल्यालाही अपील आहे की आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्या घरामध्ये आपण एक पेड आईच्या नावाने लावावं आणि ते पेड मोठं करावं आणि नागपूर शहराला ग्रीन करण्याकरता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण मुक्त करण्याकरता या स्कीमला सहकार्य करावं.
0: यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारद्वारे राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. नागपूर शहरातील बाजारपेठांचं आधुनिकीकरण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं रस्ते निर्मितीसोबतच रोजगार निर्मितीचं लक्ष सुद्धा साध्य केल्याचं ते म्हणाले. ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत 10 लाख लोकांना प्रशिक्षित केलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रस्तावित नागपूर ते हैदराबाद द्रतगती मार्गामुळे या शहरांदरम्यानचं अंतर केवळ 3.5 तासात कापणं शक्य होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे नागपुरात इंदोरा ते दिघोरी हा उड्डाणपूल 1 ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावलं. सुळे यांनी आज नागपूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी विलीनीकरणाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. देशातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली.
2: देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार या सगळ्या परिस्थितीवर मात करणं हे याचं प्राधान्य आहे. मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली, त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात ज्यातून देश जातोय माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी.
0: सरकारनं राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये डिजिटल प्रशासन आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा पुरवण्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील पंचायती राज विभागाशी संबंधित 2 उपक्रमांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीला सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरणासाठी ग्रामस्तरावरील उपक्रम या श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला त्यांच्या ई आरोग्य धमणी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्हास्तरीय ई गव्हर्नन्स उपक्रम श्रेणी अंतर्गत सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असून योगाचा प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं उद्या 14 तारखेला ऑनलाईन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र सकाळी 6:15 ते 7:15 या कालावधीत होणार असून या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निःशुल्क क्रमांक 1800-315-7008 मिस कॉल देऊन पूर्व नोंदणी करणं आवश्यक आहे. हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला अलैह यांचा 26वा शरीफ आज ताजबाग दर्गा परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे. या निमित्तानं नागपूरसह देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं भाविक ताजबाग इथं दाखल होत आहेत. 26व्या शरीफच्या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी 8:30 पारंपरिक दस्तारबंदी समारंभानं करण्यात आली. त्यानंतर शमा महफिलचं आयोजन करण्यात आलं. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या वतीनं दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दर्गा परिसरातील लंगरखान्यात भाविकांसाठी लंगर वितरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी दर्गा परिसरात शमा महफिल, मिलाद शरीफ आणि सुफियाना कव्वालीचं आयोजन करण्यात येणार आहे.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात भरीव वाढ

0: करावेत या उद्देशानं राज्य शासन दरवर्षी बालचित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी सातबारा उताऱ्याची अट प्रशासनानं रद्द केली असून केवळ आधार कार्डवर आता खत मिळणार आहे. सुरुवातीला प्रशासनाकडून केवळ आधार कार्डच्या आधारे युरिया वितरण करण्यात येत होतं, मात्र अशा पद्धतीनं खत विक्री झाल्यास साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची शक्यता होती. त्यानंतर प्रशासनानं आधार कार्डसोबत सातबारा उतारा सादर करणं बंधनकारक केलं होतं, मात्र अनेक शेतकऱ्यांना त्यामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सुधारित आदेश जारी करत सातबारा उताऱ्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला. हवामान. नागपुरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास अल्पकाळासाठी मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचं दमदार आगमन झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. येत्या काही तासात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली इथं वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. उद्या देखील बुलढाणा, अकोला आणि अमरावती वगळता सर्व ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरला हरित शहर बनवण्यासाठी 25 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. देशासमोर असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. आणि येत्या काही तासात विदर्भातील अनेक भागात वादळी पर्जन्यमानाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोतेहो नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत ऑटोग्राफ या चित्रपटातलं मंदार आपटे यांनी गायलेलं आणि संगीत दिलेलं हे गीत. गीतरचना आहे तृप्ती गरड यांची.

श्रोतेहो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी कार्यक्रम विविधा. यामध्ये ऐकूया जीवन के रंग आकाशवाणी के संग. कवयित्री आहेत नीलम सोमाणी.

आताच आपण हिंदी कार्यक्रम विविधा या अंतर्गत जीवन के रंग आकाशवाणी के संग हा कवयित्री नीलम सोमाणी यांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकला. सादरकर्ते होते राजकुमार भारती.

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच, संध्याकाळचे 6:52 होत आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी यानंतर ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
2: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
3: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
2: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 रोजी दुपारी 12-1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
4: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
5: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
6: हाय, मी शर्वरी.
7: नमस्कार, मी रोहित.
8: मी सुखदा.
6: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
7: आम्ही चर्चा करतो,
8: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो,
7: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
6: आपुलकी या घरात
7: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12 वनिता मंडळात
7: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
6: आपुलकी या घरात.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास

संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनेही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या, त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं

वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्वपूर्ण सर्वेक्षण राबवली जात आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना, तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील, तर मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:12 होतात. ऐकूया एक गीत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर, किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला, पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला. दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो आयएमडीने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्यात 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले, म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय? तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5 अंश वर किंवा खाली ते न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5 अंश वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हटलं जातं. त्याचप्रमाणे

0: या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला ला निना स्थिती म्हणतात. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल्निनोची स्थिती असते त्या वर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती ला निनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये ला निनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आता गेली 2 वर्ष ला निनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल्निनोची स्थिती तयार होणार आहे. आता जून मध्ये ती तयार होईल असं सांगितलं जातं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल्निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल्निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल्निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातली जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामान शास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी अगदी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे आहेत ते मर्यादित होतील आणि ते आपल्यापर्यंत येणार नाही पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या MJO ची वाट पाहावी लागणार आहे आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येतात त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे MJO चं क्षेत्र भारतीय उपखंडात किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आता पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका, 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसते मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी काही करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा

0: रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
1: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारणा करायचंय, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे, आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचंय. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगतायत की अल निनोचं संकट, की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशीर होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतायत की भारताची भूमी खूप प्रचंड तापते आहे, तसेच तापमान वाढणार आहे. यावर्षी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे, हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालले. जे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू, पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे, त्याला आपण जे राहायचे म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची, ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो, त्या कमी पाण्याची पिकं म्हणतो, ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती, जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल, कारण कडधान्याला सोटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपल्या रब्बी पीक लावता येईल. आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखे एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये, कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नको. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळे उपाययोजना करा, आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू, की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे, जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
0: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत, तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळं इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
1: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झाले, कारण शेतीच्या निविष्ठा जे आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे, तर रासायनिक खतांची उत्पादकता कमी झाली, मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे, जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, ज्या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाचे पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष खराब झालेले मासे ते खत आहे, ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतात भागवत आली पाहिजे, पिकाच्या अवशेष

0: अवशेषांचा वापर करूनही भागवत आले पाहिजे. तर पिकांच्या अवशेष त्याची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल. आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्याच पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा त्या शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू. आणि जे आपल्या रबी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा बेहेऱ्या बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू. आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. जे परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं आपलं खत आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचा आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या आपणा सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार मंडळी, आज आहे शनिवार 13 जून 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया राष्ट्रसंतांचे सुविचार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम निर्माण कलेचं महत्व पटवून देताना सांगतात, हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे, आपुले ग्रामची करावे गोजीरे, शहराहुनी हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले, गावा माझी हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले, गावा माझी. आताच आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची स्वरचित ग्रामगीता ऐकलीत. यानंतर ऐकूया ट्रायको कार्डचा कीड व्यवस्थापनामध्ये वापर, याविषयी माहिती जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर यांच्याकडून, त्यांनी दिलेल्या त्यांच्या या मुलाखतीतून.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला विषय आहे ट्रायकोकार्डचा कीड व्यवस्थापनामध्ये वापर, आणि याविषयीची महत्वपूर्ण माहिती देण्याकरता आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत उंबरकर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र भंडारा इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणी नागपूर केंद्राकडून आपले मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की ट्रायकोकार्ड हा जो आहे याविषयी शेतकऱ्यांना एक पार्श्वभूमी किंवा माहिती द्यावी.
1: ट्रायकोकार्ड विषयी सांगताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र ट्रायकोग्रामा. जैविक कीड व्यवस्थापन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस जो उपयोग येणारा जो प्रमुख मित्र कीटक आहे त्याला आपण ट्रायकोग्रामा म्हणतो. आणि ट्रायकोग्रामा हा कीटक हायमनोप्टेरा ऑर्डर मधला आहे आणि ट्रायकोग्रामा टीडी ही तिची फॅमिली आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा निसर्गातच सर्व ठिकाणी तसा आढळतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपण ज्यावेळेस ट्रायकोग्रामाचा वापर करतो त्यामध्ये आपल्याला अळीवर्गीय किंवा पतंगवर्गीय ज्या किडी आहेत तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी या मित्र किडीचा त्या ठिकाणी आपण वापर करतो, त्याला आपण ट्रायकोग्रामा म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोकार्ड्स त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि या ट्रायकोकार्डचा वापर करून आपण अळीवर्गीय किंवा पतंगवर्गीय किडीचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू शकतो.
0: सर, आताच आपल्या उत्तरात आपण ट्रायकोग्रामाचा उल्लेख केला तर ट्रायकोग्रामा या मित्र कीटकाविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी.
1: ट्रायकोग्रामा जो एक मित्र कीटक आहे हा निसर्गातच निसर्गामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि

0: संपूर्ण जगामध्ये हा आढळून येतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय लहान असतो आणि हा ज्या ज्या ठिकाणी पतंगवर्गीय किडींनी अंडी दिलेली आहे त्या अंडीवर त्या ठिकाणी त्या उपजीविका करतो आणि त्या अंडीला नष्ट करतो. त्याच्यामधून या ज्या हानिकारक किडी आहे याचं नैसर्गिकरित्या किंवा जैविकरित्या त्या ठिकाणी व्यवस्थापन होते. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये याचा वापर जर आपण केला तर अतिशय चांगल्या प्रकारे कीड व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करता येते.
1: ट्रायकोग्रामाची ओळख याबाबत आम्हाला माहिती द्यावी.
0: ट्रायकोग्रामा हा जो मित्र कीटक आहे हा गांधील माशीच्या वर्गातील कीटक आहे आणि अतिशय लहान असा कीटक आहे. त्याची लांबी जर आपण पाहिली तर 0.4 ते जवळपास 0.7 मिलीमीटर आणि त्याच्या डोक्याजवळील रुंदी जी आहे ती 0.19 ते 0.25 मिलीमीटर एवढी असते. अतिशय लहान असतो, त्याचा आकार लहान असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी नेकेड आईजनं त्या ठिकाणी पाहायला थोडी अडचण येते.
1: सर, यासोबत आम्हाला सांगा की ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम कसा काय असतो?
0: आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण कुठल्याही प्रकारच्या किडीचं व्यवस्थापन करताना त्या किडीचं सुद्धा जीवनक्रम माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या किडीच्या व्यवस्थापनासाठी किंवा नियंत्रणासाठी वापरणारा जो आपण मित्र कीटक आहे त्याचा सुद्धा जीवनक्रम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण आता जर का ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम बघितला तर 8 ते 10 दिवसामध्ये या ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम पूर्ण होतो. याच्यामध्ये आपण हिवाळ्यात जर बघितलं तर तेच 9 ते 12 दिवसामध्ये याचा जीवनक्रम पूर्ण होतो आणि याची जी अंडी आहे ही साधारणतः 16 ते 24 तासामध्ये उभवतात आणि ही जी अळी अवस्था आहे ही 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण अळी वाढते. कोषपूर्व अवस्था जी आहे ती 2 दिवसात होते तर जी कोष अवस्था आहे ही 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण होते. याच्यानंतर जी ट्रायकोग्रामाची प्रौढ अवस्था आहे तर ती 2 ते 3 दिवसा हे प्रौढ जगतात आणि एक ट्रायकोग्रामा जीवन काळामध्ये जवळपास 100 अंडी घालू शकतात. अशा प्रकारचा हा 8 ते 10 दिवसाचा संपूर्ण जीवनक्रम या ट्रायकोग्रामाचा आहे.
1: सर, यानंतर आम्हाला सांगा की ट्रायकोग्रामाद्वारे किंवा ट्रायको कार्डद्वारे किडींचं नियंत्रण कसं होतं?
0: आता हे खूप महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाशिवाय सुद्धा चांगल्या प्रकारे कीड व्यवस्थापन करू शकतो. याच्यामध्ये ट्रायकोग्रामा किंवा ट्रायको कार्ड आपण ज्याला म्हणतो त्याचा वापर जर आपण शेतामध्ये केला तर कमी खर्चामध्ये आणि कुठल्याही प्रकारच्या निसर्गावर विपरीत परिणाम न होता याचं व्यवस्थापन, किडीचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. याच्यामध्ये ट्रायकोग्रामा हे जे गांधील माशीच्या अनेक प्रकारच्या प्रजाती आपल्याला आढळून येतात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 200 पेक्षा अधिक जातीचा पतंग व फुलपाखराच्या अंड्यावर हे उपजीविका करत असतात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं ऊसावरील खोडकिडा झाला किंवा धानावरील खोडकिडा आहे किंवा कपाशीवरील ज्या बोंडळ्या आपल्याला आढळून येतात त्याच्या सोबतच टोमॅटोवरील अळी आहे किंवा मक्यावरील अमेरिकन लष्करळी आहे याचे प्रभावी नियंत्रण हे ट्रायकोग्रामाद्वारे आपण करू शकतो. आता आपण जर का सविस्तर माहिती जर घ्यायचं म्हटलं तर ऊसावरील जो खोडकिडा आहे तर आता आपण पाहिलं तर ट्रायकोग्रामा चिलोनिस किंवा ट्रायकोग्रामा जपोनिकम या स्पेसीज या ठिकाणी ऊसावरील खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी वापरल्या जातात. याचं प्रमाण जे आहे हे 50,000 अंडी प्रति हेक्टरी या प्रमाणात त्या ठिकाणी सोडण्यात येतात. हे साधारणतः 4 ते 6 वेळा त्या ठिकाणी सोडावे आणि सोडण्याचं अंतर हे साधारणतः 10 दिवसामध्ये. कपाशीवरील जर का आपण बोंडळ्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला जर वापरायची असतील तर त्या ठिकाणी ट्रायकोग्रामा चिलोनिस किंवा ट्रायकोग्रामा बॅक्टरी 1,50,000 अंडी प्रति हेक्टरी या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. याचं जे सोडण्याचं प्रमाण आहे ते साधारणतः 6 वेळेस आपण त्या ठिकाणी सोडतो आणि 7 दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी सोडतो 1,50,000 अंडी प्रति हेक्टरी. यासोबतच ट्रायकोग्रामा बॅक्टरी सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरतो. याचं सोडण्याचं प्रमाण आहे 3 आणि सोडण्याचे अंतर आहे 7 दिवसाचे. मक्यावरील खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी आपण ट्रायकोग्रामा चिलोनिस ही स्पेसीज वापरतो. त्याच्यामध्ये 75,000 अंडी प्रति हेक्टरी. त्यासोबतच टोमॅटोवरील अळीच्या व्यवस्थापनासाठी आपण ट्रायकोग्रामा ब्राझिलेन्सिस 50,000 अंडी प्रति हेक्टरी या प्रमाणात रिलीज करतो. यानंतर भातावरील जो खोडकिडा आहे त्याला आपण स्टेम बोरर म्हणतो, याच्यासाठी ट्रायकोग्रामा जपोनिकम ही स्पेसीज त्या ठिकाणी वापरतो आणि 50,000 अंडी प्रति हेक्टरी या प्रमाणात आपण सोडतो. मक्यावरील लष्करी अळी आहे या अळीच्या व्यवस्थापनासाठी आपण ट्रायकोग्रामा प्रिटिओसम ही स्पेसीज त्या ठिकाणी वापरतो आणि याचं प्रमाण जे आहे 1,25,000 अंडी प्रति हेक्टरी या प्रमाणात आपण त्या ठिकाणी वापरतो आणि हे साधारणतः आपण 3 वेळेस रिलीज करतो आणि

0: याचं जे सोडण्याचं जे अंतर आहे हे 7 दिवसानंतर म्हणजे 1 आठवड्यानंतर आपण रिलीज करतो. असं ते वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज वेगवेगळ्या किडीसाठी अतिशय उपयुक्त आणि प्रभावी त्या ठिकाणी ठरू शकतात.
1: सर, यानंतर आमच्या शेतकरी बंधूंना सांगा की ट्रायकोकार्ड शेतामध्ये कसे वापरावे.
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ट्रायकोकार्ड वापर करणे अतिशय सोपे आहे, म्हणजे शेतकरी स्वतः अतिशय सोप्या पद्धती असल्यामुळे स्वतःही त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतात, शेतामध्ये लावू शकतात. आता आपण जर पाहिलं तर ट्रायकोकार्ड एक साधारणतः पोस्ट कार्डच्या आकाराप्रमाणे आपल्याला दिसतो आणि त्याच्यावर पट्टे आखलेले असतात आणि त्या पट्टे आपल्याला कात्रीच्या सहाय्याने हळुवारपणे त्या ठिकाणी आपल्याला कापायचे आहे आणि ह्या पट्ट्या कापल्यानंतर आपल्याला झाडावरील खालच्या पानाच्या बाजूस आपल्याला अशा प्रकारे लावायचं की जे अंडी लागलेला जो भाग आहे तो पानाच्या बाजूने राहील. त्या ठिकाणी ज्या अंडी त्यामधून निघाले तर त्यांना त्या पानाचा त्या ठिकाणी आधार मिळेल आणि त्यांना सूर्यप्रकाशापासून संरक्षण होईल. अशा प्रकारे आपल्याला हे ट्रॅकोकार्ड स्टॅपलरच्या सहाय्याने स्टॅपल करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश त्या ठिकाणी येणार नाही. रँडमायझेशन करून म्हणजे झिगझॅग पद्धतीनं आपल्याला शेतामध्ये हे ट्रॅकोकार्ड त्या ठिकाणी लावायचे आहे. याचं प्रमाण जे आहे साधारणतः 2 ट्रॅकोकार्ड आपल्याला प्रति एकरी त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहे आणि हे साधारणतः 7 दिवसाच्या अंतरानं पुन्हा आपल्याला लावायचे. म्हणजे हे लावताना फक्त काळजी घ्यायची की संपूर्ण क्षेत्रामध्ये हे ट्रॅकोकार्ड व्यवस्थितपणे लावले गेले पाहिजे.
1: यानंतर आम्हाला सांगा की ट्रॅकोकार्ड वापरताना काय काळजी घ्यावी.
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपण ट्रॅकोकार्ड आणलं आणि त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं कसं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण जर पाहिलं हा जो ट्रॅकोकार्ड आहे यावर अंडी चिटकवलेली असतात आणि त्या अंड्यामध्ये जो मित्र कीटक आहे त्याला आपण ट्रॅकोग्रामा म्हणतो तो असतो. हे विकत घेताना शक्यतोवर आपण कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठ किंवा शासन मान्य संस्था यांच्याकडूनच ते आपल्याला विकत घ्यायचे आहे. यानंतर महत्वाचा दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये ट्रॅकोकार्ड खरेदी करताना परोपजीवी कीटक बाहेर पडण्याची अपेक्षित तारीख त्या ठिकाणी आपल्याला बघूनच आपल्याला घ्यायची आहे आणि त्या मुदतीपूर्वीच त्याचा वापर त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये करायचा आहे. याच्यानंतर महत्वाचा मुद्दा जो आहे ट्रॅकोकार्ड प्रामुख्याने आपल्याला प्रखर सूर्यप्रकाश अग्नी किंवा कीटकनाशके किंवा मुंग्या किंवा पालीपासून या संरक्षित राहतील अशा प्रकारे त्या ठिकाणी ठेवायचे आहे. नंतर आपण ज्यावेळेस ट्रॅकोकार्ड विकत आणतो ते ट्रॅकोकार्ड एकतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा थंड जागी सुरक्षित त्या ठिकाणी ठेवायचे आहे. आता बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षात येते की आपण ट्रॅकोकार्ड शेतामध्ये लावतो परंतु त्यानंतर कमीत कमी 10 ते 15 दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू नये आणि ट्रॅकोकार्ड लावताना एक तर ते सकाळी आपल्याला शेतामध्ये लावायचे किंवा सायंकाळी त्या ठिकाणी लावायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रॅकोकार्ड वापरताना काळजी घ्यायची आहे.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजचा आपला विषय होता ट्रॅकोकार्डचा कीड व्यवस्थापनामध्ये वापर आणि याविषयीची महत्वपूर्ण माहिती आपल्याला दिली तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर यांनी, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र, भंडारा इथून. सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी नागपूरला भेट दिलीत आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना इतकी महत्वपूर्ण माहिती सोप्या शब्दात सांगितलीत, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

कास्तकार बंधूंनो, आताच आपण ट्रायकोकार्टचा कीड व्यवस्थापनामध्ये वापर याविषयी डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची शंतनू ठेंगडी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. त्यानंतर आता ऐकूया आपल्याच आवडीचं हे गीत.

निळकंठ मास्तर ह्या चित्रपटातलं हे गीत होतं. या गीताची आवड कळवली होती वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळहून नारायण आबाजी पुंडे, सोनबाराव पुंडे, हर्षदराव पुंडे यांनी. चला तर मंडळी, यानंतर आता ऐकूया शेताच्या बांधावर ह्या मालिकेत प्रगत शेतकरी नरेंद्र येळणे, मुक्काम निंबा तहसील कामठी जिल्हा नागपूर यांचे शेतीचे अनुभव त्यांच्या या मुलाखतीतून.

0: आपलं नाव सांगा.
1: नरेंद्र शामराव जी येने.
0: आपलं गाव?
1: मुक्काम निंबा, तहसील कामठी, जिल्हा नागपूर.
0: आपल्याकडे शेती किती एकर?
1: माझ्याकडे 13 एकर शेती आहे.
0: आणि कुठलं पीक घेता त्याच्यात?
1: मी त्याच्यात खरीप मध्ये धान घेतोय आणि धानाच्या वांद्यावर मग तूर, मूग, मिरची. धानाचा जो पाळ असते ना त्या पाळीवर मिरची कमी घेतो, तूर आणि मूग घेतो.
0: अच्छा, आपला शेतीचं व्यवस्थापन सांगा, कसं काय लागवड वगैरे करता त्याबद्दल?
1: शेतीचं व्यवस्थापन असं, जर खरीपापासून सुरू केलं की आम्ही जूनच्या 1 तारखेपर्यंत आम्ही शेतावर कोणतंच काम नाही करत. जर जमीन पडीत आहे तिला तशीच्या तशीच राहू देतो. ऊन खाऊन राहिली, सगळं करून राहिले, जर त्याच्यात कचरा आहे, काडी आहे, वाहून राहिला, जर गाई वगैरे तिथे चरून राहिला, सगळं चरू देतो आम्ही. पण जूनच्या 1-2 तारखेपासून फरकडे मारणं सुरू करतो, म्हणजे वखरण करणे. नंतर 7 जूनला किंवा 9 जून, 7 जून 9 जून जो आमच्या तिथीनुसार एखादा दिवस येतो त्या दिवशी आम्ही धान्याचे परे टाकतो. परे टाकताना त्याच्यात आम्ही घनजीवामृत टाकतो. जसं 10x100 प्लॉट असला, 100x100 तिथे 1 बंडी घनजीवामृत टाकतो. परे, धानाचे परे आम्ही बीजामृत करतो.

0: आणि ते वाळून त्याच्या परी टाकतो आम्ही. आणि नंतर वरच्या पावसानुसार कधी 25 दिवसात रोवणे होते तर कधी 40-45 दिवसात रोवणे होतात. रोवणे हे आता बैलांनी होत नाही म्हणून ट्रॅक्टरनी रोवणे करतो, चिखलनी करतो, पण त्याच्यात जी शेवटची पठार मारायची ती बैलाचीच मारतो आम्ही.
1: अच्छा. हो अच्छा, मग आता एक सांगा की हे जे काही खत वगैरे वापरतात ते कुठलं खत वापरतात आणि ते कस कोणत्या प्रमाणात देतात?
0: खत म्हणजे खत आम्ही मारतो घनजीवामृत, शेणखत. शेणखताला जीवामृत मध्ये शेणखतात जीवामृत मार ठेवतो आम्ही, मिक्स करतो. त्याला 20-25 दिवस एक दोनदा पलटवून घेतो आणि एकरी 400-500 किलो जसं आमच्या जवळ अवेलेबल असेल, जर कमी असेल तर थोड्या प्रमाणात कमीही करून घेतो.
1: अच्छा.
0: ते टाकतो, ते टाकल्यावर आम्हाला कोणत्याही खताची गरजच नाही आहे.
1: तुम्ही सेंद्रिय शेती करता?
0: नैसर्गिक शेती करतो.
1: नैसर्गिक शेती ही जी याच्यासाठी जे काही तुम्ही जीवामृत वगैरे तयार करता त्याची थोडी पद्धत वगैरे सांगा.
0: जीवामृत म्हणजे आता माझ्याजवळ 13 एकर शेती आहे, 6 ड्रम आहे. 6 ड्रम एका ड्रम मध्ये 150 लिटर 160 लिटर पाणी, 10 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, कारण आता गोमूत्र कमी होतं, 1 किलो बेसन, 1 किलो गूळ. आणि आमची शेतीतलीच माती, आता पहिले आम्ही धुऱ्यावरची वापरायचो पण आता आमची शेतीच चांगली झाल्यामुळं शेतीतली माती एक मुठभर किंवा आंधोळभर टाकतो आम्ही. त्याला कमीत कमी 24 तास आणि जर वातावरण थंड असेल तर 32-36 तासानंतरच, आणि वातावरण जर हुमस असेल तर 24 तासानंतर दही जे जमलेलं आहे विरजण, हे विरजण आम्ही एका एकरात पाण्याद्वारे पसरवतो.
1: अच्छा.
0: आणि हे असं आम्ही एका धान पिकाला 3-3 कमीत कमी देतो. याचे स्प्रे पण करतो आम्ही, 200 लिटर पाण्यात 4 लिटर जीवामृत टाकतो, त्याला चांगलं ढवळलं की त्याचे स्प्रे मारतो आम्ही धानावर, तुरीवर, मुगावर.
1: अच्छा. आता शेतीचं नुकसान होऊ नये किंवा पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेता?
0: नुकसान म्हणजे जर आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करायला गेलं तर नुकसान कोणतं हे मला कळत नाही. म्हणजे आता माझा शेतीवरचा गडीही बाजूला आहे, हा जेव्हा यांनी विरजण करू करू जेव्हा शेतीवर स्प्रे मारले आम्ही, विरजण म्हणजे हे एक विरजण झालं जीवामृताचं. दुसरं विरजण असं, 10 लिटर पाण्यात तांदूळ 2 किलो, मुंगण्याच्या शेंगा नसेल तर मुंगण्याचा पाला 3-4 किलो 10 लिटर पाण्यात आम्ही उकळवतो आणि तो उकळल्यावर पूर्ण थंड झाला घनजीवामृत 5 गमिले घ्यायचं, त्याला हे पूर्ण ताक लावून टाकायचं आपला तांदळाचं पाणी हे, आणि पाणी द्यायच्या आधी म्हणजे 4 दिवस आम्ही पाणी पण नाही देत धानाला, कधी कधी मुद्दाम 8 देतो, ताकि जमिनीमध्ये जो आपण जीवामृत आणि घनजीवामृत टाकलाय त्याच्यामधले अन्नद्रव्य खिचले पाहिजे मुळ्यांनी, म्हणून आम्ही पाणी पण नाही देत कधी कधी. तर मग त्या ज्यावेळेस पाणी द्यायचं आहे तर हे जे आम्ही लिक्विड तयार केलं आहे 2 किलो तांदळाचं 10 लिटर पाण्यात आणि मुंगण्याच्या शेंगा 2 किलो किंवा 4 किलो पाला, याला उकळून 6 लिटर पर्यंत चिकट येऊ देतो, त्याच्यात पुन्हा पाणी मिसळतो थंड करून, आणि ते 5 गमेले घनजीवामृतेला चोळून आम्ही त्या 1 एकर जमीन फेकतो आणि नंतर पाणी देतो. ह्या प्रक्रिया केल्या म्हणजे याच्यातलं म्हणजे त्या पांढऱ्यामुळे अजून फुटतात तांदळाच्या पाण्याने. मुंगण्याच्या शेंगात जो काही ताकद आहे, इंग्लिशमध्ये वगैरे मिरॅकल ट्री म्हणून म्हणतात, त्याच्यात जे हायली प्रमाणात ऑर्गन आहे हे ऑर्गनही आम्ही जमिनीत टाकतो. हे सगळं केल्यावर आमच्या धानाला मागच्या 8-10 वर्षापासून कोणत्याही प्रकारची कीड नाही, आणि जे कीड येते 1-2% तेवढं शेतकऱ्याला त्यांना द्यावंच लागते.
1: नरेंद्रजी आता मग एक सांगा की तुम्ही फवारणी करता तर कितीदा करता आणि फवारणी करत असाल?
0: 3-4 कमीत कमी 3 केलीच पाहिजे. त्याच्यात तुम्ही घनजीवामृताची 2 करा, त्याच्यानंतर ताक आणि जे आपण नारळाचं पाणी पितो, पाणी पिलं नारळ पाणी जे हिरवे नारळ आहे ते जर घेतो तर 30 रुपयाचा पडते, तेही शेतकऱ्याला महाग पडलं. म्हणून पाणी पिल्यावर जे वाचलेलं नारळ असतं त्या नारळवाल्याजवळ तो ते फेकतोच.
1: बरोबर.
0: ते नारळ घ्या 10-12 वेळ पडले त्याला 5 रुपये नारळ द्या, त्याला मला फक्त याचे 2 तुकडे करून दे, तो करून देतो तो. ते आणा एका माठात किंवा प्लॅस्टिकच्या कॅन मध्ये 100 लिटरची कॅन, तिथे 10 नारळ तुम्ही फोडून टाकून द्या.
1: नरेंद्रजी मग आता हे सांगा की आपल्याकडे पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे आणि मग त्याच्यात म्हणजे विहिरी वगैरे असतील आपल्याकडे?
0: हो, माझ्याकडे एक विहीर आहे, तलाव आहे, एक बोर आहे. तलावात पूर्ण शेतातलं पाणी पूर्ण तिथं जमा होतं आणि लागेल तेव्हाच आम्ही तलावातलं पाणी वापरतो, आणि विहिरीतलं पाणी जर वापरणं बंद झालं तर विहिरीतलं पाणी उलट तलावात जमा ठेवतो.
1: अच्छा.
0: ही माझी बँक आहे आणि बँकेचं कर्ज मी असं फेडतो की ते तलावातलं पाणी जमिनीत मुरतं आणि तेच मुरून माझ्या विहिरीला जवळजवळ 1.5 तास जास्त पाणी चालतं.
1: पण हे जे पाणी आहे ते पूर्ण हंगामात तुम्हाला पुरतं का?
0: पूर्ण हंगामात पुरतं.
1: म्हणजे त्याचं व्यवस्थापन तसं लावायला?
0: हा. आणि आम्ही नैसर्गिक पद्धतीने शेती केली की आम्हाला पाण्याची गरजच खूप कमी आहे.
1: अच्छा.
0: पुष्कळ कमी आहे. माझा जो शेतातला गडी आहे तो स्वतः हा जीवामृत मारलं की 2 दिवस पाणीच नाही देत नाही, कारण म्हटलं अरे भाऊ चेन्नाल भाऊ पाणी तर द्या. नाही दादा म्हणते, त्याला आता आपण जे अमृत टाकलं त्याला

0: आता नाही येत. म्हणजे आता अमृत टाकलं तेवढ्या पाण्यात ते अंदर जाऊ दे म्हणते. मग पाणी भरतो होतो तोही पाणी भरते तर खूप झालं 1.5 इंच, 1 ते 1.5 इंच पुन्हा ते पाणी पिऊ देते. मग पाणी भरतो
1: हळूहळू
0: प्रोसेस असं नाही का घेतलं आणि पटकन पूर्ण भरून ठेवून दिलं.
2: आता आपण ही जी काही सेंद्रिय शेती करता जीवामृत मारता वगैरे, तर मग यावेळी जे आपल्याला हे सांगा की याचं उत्पादन किती होतं,
0: उत्पादन कसं होतं? मान्य आहे लोकांना जर 20 क्विंटल होते तर मला 18 क्विंटल होते, 17 क्विंटल होते, पण आम्ही त्याच्यात सॅटिस्फाईड आहोत. कारण लोकांना ज्या ज्या लोकांना माहीत झालं आहे का याच्याकडे ही वस्तू नक्की चांगल्या दर्जाची आहे, आम्हाला ते 20 पोत्याच्या ऐवजी 23 पोत्याचं उत्पन्न तिथं धरल्या जातं.
2: अच्छा.
0: हा म्हणजे जर आम्हाला 18 पोते होते पण पैशाच्या बाबतीत मोजले तर ते 23 ना 25 पोत्याचे होतात.
2: अच्छा, म्हणजे दर्जा चांगला आहे तर तुम्ही चांगल्या किंमत देता,
0: किंमत चांगली देतात. जरी मला उत्पन्न 10% कमी असलं तरी मी 20% प्लस मध्ये येतो.
2: त्याचं कारण काय?
0: त्याचं कारण म्हणजे माझे जे कस्टमर्स आहे, म्हणजे त्याचं कारण हेच की जर आपण कळमना मार्केटला माल विकला तो होलसेल दरात जातो 50, 52, 53 शेवटी. मी हळूहळू विकून आलो, 70 रुपये किलो चिन्नूर विकत आहो, श्रीराम 55 रुपये किलो विकत आहो, याच्यात जो प्रॉफिट ऑफ मार्जिन आहे हे त्यांच्यानुसार मला जास्त आहे.
2: अच्छा, आता एक सांगा मग हे जे काही उत्पन्न होत आहे तुम्ही विक्रीला कुठे नेता?
0: मग आम्ही महोत्सव मध्ये आम्ही कस्टमर्सची लिस्ट तयार केली. महोत्सव मध्ये जे कस्टमर आले त्यांचे नंबर नोट करणे, त्यांना वेळोवेळी आठवण करून देणे, दिवाळीच्या शुभेच्छा देणे, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणे, ह्या शुभेच्छा देऊन आम्ही त्यांच्या त्यांना आपला चेहरा त्यांच्या लक्षात ठेवतो.
2: अच्छा, ही मार्केटिंग आहे तुमची?
0: म्हणजे मला बोलायचंच होतं शेतकरी मार्केटिंग कशी करायची.
2: अच्छा.
0: तर आम्ही आपला चेहरा त्यांच्या लक्षात ठेवतो, त्याला म्हणतात ना पेचमेरो, तर त्यांच्या लक्षात ठेवतो आम्ही. आणि वारंवार इव्हन की आता मी समोर त्यांच्या डेट ऑफ बर्थही घेणार आहोत आणि त्यांना विषयी करायचं, त्यावेळेस त्यांना हे सगळं
2: वाढदिवसाच्या
0: शुभेच्छा द्यायच्या. हे सगळं कसं आहे, इन्शुरन्स वाले आपण जिथून गाडी घेतो ते लोक त्या दिवशी आपल्याला देत तर काहीच नाही पण एक पहिला मेसेज पाठवतात.
2: बरोबर.
0: हा, तर हे एक मार्केटिंग मध्ये हा एक फंडा वापरून मी अजून म्हणजे हे लोकांनाही सांगतो का तुम्हीही करा का बरं नाही, दुश्मनाचे चांगले गुण घ्या, दुश्मन तिथं परास्त होतो. मग ह्या जे मोठे मार्केटिंग वाले यांचे हे चांगले गुण घ्या, जाणार काही नाही. आजकाल सगळं फ्री मध्ये येऊन राहिलंय, तुम्ही असे वेळ काढून तुम्हाला एवढं हे करावंच लागेल. कस्टमर लोकांचा ग्रुप तयार करा, शेतीवर तुम्ही काय करता त्या ग्रुपमध्ये वरच्यावर पाठवा, ताकी त्या ज्या कस्टमर जवळ जर किचन गार्डन असेल किंवा अजून काही असेल तो तिथे तो वापर करेल.
2: नरेंद्रजी, मग आता हे सांगा की या धान्य महोत्सवाची माहिती कशी काय मिळेल?
0: हे या एक आत्मा नावाचा प्रोजेक्ट आहे ऍग्रिकल्चर विभागात, ते लोक वरच्यावर त्यांचे BTM, आता BTM म्हणजे मला लॉंग फॉर्म नाही त्याचा, जे कामठी तहसीलमध्ये आमचे आत्माचे जे कार्यकर्ते आहेत ते लोक आम्हाला बरोबर वेळोवेळी कॉल करतात, साहेब असं असं आहे तुमचा काय वस्तू राहील, किती राहील, काय राहील, हे सगळं ते सांगतात आणि आम्ही कशी तयारीही करतो आणि ते करून घेतात आमच्याकडून.
2: अच्छा, मग नरेंद्रजी मग हे सांगा की तुम्ही दरवर्षी येता का या?
0: बिलकुल, मागच्या 6 वर्षापासून मी 12 हे केल्या प्रदर्शने.
2: मग इथे आता एक सांगा की तुम्हाला ग्राहकांचा कसा काय प्रतिसाद मिळतो?
0: एकदम छान आहे.
2: तुम्ही सांगितलं की तुम्हाला ग्राहकांचा चांगला इथे प्रतिसाद वगैरे मिळतो, तर जिथे तुम्ही नॉर्मली असं सेल करता ज्यांच्याकडे होलसेलनी वगैरे आणि या महोत्सवात जसं सेल केलंय तर याच्यामध्ये काही तफावत जाणवली का आपल्याला की एकच भाव आहे?
0: नाही, भाव एकच आहे आमचा. कारण कस्टमर कधी कधी एखाद्याचा नातेवाईक येतो किंवा भाऊ येऊन जातो, जर मी त्या महोत्सवात वेगळा रेट ठेवायची गरजही नाही आहे पण ठेवला नाहीही पाहिजे. तफावत आली की कळलं की आपला कस्टमर हा आपला ग्राहक म्हणजे वळतो आपल्यापासून, तो वळला नाही पाहिजे म्हणून तुम्ही रेट एकच ठेवा.
2: तुम्ही जिथे विकता तिथे आणि इथे काही फरक जाणवला का?
0: नाही, बिलकुल बरोबर.
2: तर खरंच खूप छान अशी माहिती आपण आमच्या शेतकरी बांधवांना दिली आणि आपली मुलाखत दिली आमच्या नागपूर आकाशवाणीला, तर आपला खूप खूप आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद सर, नमस्कार.

कास्तकार बंधूंनो, आताच आपण शेताच्या बांधावर ह्या मालिकेत प्रगत शेतकरी नरेंद्र येळणे, मुक्काम निंबा, तहसील कामठी, जिल्हा नागपूर यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. याचबरोबर आजचा माझं घर माझा वावर हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता निहास लोखंडेला द्यायला जा. नमस्कार, शुभरात्री.

0: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयाने.
1: ये आकाशवाणी है. देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं.
0: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली.
1: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं.
0: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था,
1: बहुजनांना सुखवणारी, त्यांचं कल्याण करणारी आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनासाठी आजतागायत कटिबद्ध आहे.

0: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए,
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
2: फोन नंबर है 2548271
1: 2524271.
3: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर.
4: अहो हो आलेच.
5: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था.
4: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
3: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
4: अरे वा, किती छान. मी पण आताच हा ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
5: न्यू रिलीजेस बॉलिवूड की न्यूज हिंदी है. डॉगी भी है, न्यू 4G भी है.
6: प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन.

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझा वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझा वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव
0: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
1: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35 कार्यक्रम गोकुळ।
2: नव्या आशा नव्या दिशा
0: नवी क्षितिज नव्या वाटा
3: देतोय मुंबई।
4: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा। 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद। आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्षेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील। तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील। यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील। तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील। युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं। हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते। आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले। यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं। शाश्वत शेती नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले। विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज

असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात एनडीए आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा तर कारमधील 1 लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहा.

त्यांनी अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला, पण जॉईंट आवामी अॅक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्षे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलीसेकंदात हे अंतर कापलं.

0: या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला, पण जॉईंट आवामी ऍक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्शेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत आहात. त्याचप्रमाणे आपण हे प्रसारण न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आहेत. आता ऐकूया लोकसंगीत. आज या कार्यक्रमात किसन उगाळे आणि सहकलाकारांनी गायलेला देवीचा गोंधळ ऐकूया सुरुवातीला. आणि त्यानंतर शाहीर विठ्ठल उमप यांनी सादर केलेला एक भीमरायांचा पोवाडा ऐकूया.

0: जगदंबेचा गोंधळ करतात, पण अशी ह्या जगदंबेचे गोंधळ होतात कोणत्या कोणत्या ठिकाणी?
1: इरिलिमदरी, तुळजापूर, सप्तशृंगी, माहूरगड, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाईने अवतार धारण केले, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाई जाऊन बसली, त्या त्या ठिकाणी अंबाबाईचे असे गोंधळ होतात.
0: राहिले सायले म्हणले आपल्या या भोळ्या भक्तच्या घरी कोण मांडले, हा समय तो समय कोण झाला,
1: दिवटी दिखमाल पाजळली,
0: पाचपळ्या दिवटीवर तेल कोण झळालो,
1: भक्ताच्या पाठीमागचं विघ्न टाळलं,
0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ झाला कसा?
1: झाला कसा?
0: लो लो

0: म्हणले भक्तराज
1: बोला.
0: ह्या ठिकाणी म्हणले हा जगदंबेचा गोंधळ
1: अंबाबाईचा गोंधळ.
0: पण हा गोंधळ आपल्याला कोणत्या कोणत्या टायमाला घालावा लागतो?
1: हा गोंधळ म्हटलं प्रथमतः लग्नाच्या वेळी अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: त्याचप्रमाणे मुंजीच्या टायमाला सुद्धा म्हणले या जगदंबेचा गोंधळ घालतात.
1: नवरात्रामध्ये 9 दिवस अंबाबाईसाठी बसते आणि या नवरात्र सुद्धा अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: कोणी हौसा न करत
1: कोणी नवसा निघालत
0: कोणी म्हणले मने भावाप्रमाणे या जगद

0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ चालू असताना या जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे कुठं म्हणले
1: असं का?
0: या जगदंबेनं शक्तीपीठ कुठं कुठं तयार केले
1: सांगा पाहू.
0: पहिलं शक्तीपीठ म्हणले या जगदंबेनं म्हणले माहूरगडामध्ये आणि रेणुका माता म्हणून या जगदंबेचं पहिलं शक्तीपीठ झालं.
1: शक्तीपीठाने तयार केलं.
0: दुसरं शक्तीपीठ म्हणले तुळजापूरची भवानी माता.
1: तुळजापूरची भवानी माता
0: आणि त्या तुळजापुरामध्ये दुसरं शक्तीपीठ तयार केलं.
1: अंबाबाईनी तयार केलं.
0: तिसरं शक्तीपीठ म्हणले जगदंबेनं केलं कुठं म्हणले कोल्हापुरामध्ये
1: आणि
0: त्या कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी म्हणून या जगदंबेचं तिसरं शक्तीपीठ कोण झालं
1: आणि ते अर्ध शक्तीपीठ म्हणलं.
0: नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या डोंगरावर असलेली सप्तशिंगी 18 बुधाची नार आणि या जगदंबेनं अर्ध शक्तीपीठ तयार केलं म्हणले. म्हणून या जगदंबेचा 16 चालू असताना आणि या जगदंबेनं म्हणले कोकणामध्ये अवतार धारण केला
1: आणि
0: त्या वज्रेश्वरी मातेचा हा आनंदाचा 16 चालू असताना
1: कांसा नदीच्या तीरावरी माता बसली डोंगरावरी
0: येईल विघ्न दूर करी
1: नाव तिथं म्हटलं वज्रेश्वरी.
0: आता वज्रेश्वरी देवीची
1: आणि तिला आराधना करू.

0: होनिया जगदंबेचा गोंधळ. एक नाम तिथं सहस्रनाम,
1: सहस्रनाम तिथं एक नाम,
0: सहस्रनाम तिथं पाच नाम. रात्रभर केला तरी गोंधळ आणि पाच नामाचा केला तरी गोंधळ. भोळ्या भक्ताला पाहून कोण झाला, यजमानच्या शिरचं वजह कोण उतरलं, ज्याप्रमाणे तुझा आनंदाचा सोहळा मांडला,
1: भोळ्या भक्ताचा आनंद कर,
0: हा तशी या ठिकाणी तुझी सेवा कोण चालू दे. म्हणून या जगदंबेची आरती
1: आरती करायला,
0: हा आरती करायची म्हणजे.

की मधुरास केला भीमाने नारी जातीचा विकास भीमरायान उप

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमामध्ये किसन उगाळे आणि सहकारी यांनी सादर केलेला देवीचा गोंधळ आणि शाहीर विठ्ठल उमप यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक गीत सादर केलेलं आत्ताच ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558

किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता रात्रीचे 8:33 झाली आहेत. ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा.

उल्हास केणी यांच्या आवाजात उमाकांत काणेकरांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. यानंतर या कार्यक्रमातली शेवटची रचना ऐकूया. सूर्यकांत खांडेकर यांची ही रचना आहे. गायली आहे सीमा दामले यांनी.

श्रोते, दिल्ली केंद्राला प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.